नमस्कार धाराशिव, FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज बुधवार भारतीय

सौर दिनांक 21 श्रावण शके 1948 दिनांक 12 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:55 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेत मी अनघा पुराणिक सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खानानी सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत हिंदीतून बातम्या.

आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं राम मोरे यांचं गीत, स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली, कवी सुधांशू यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

संत रामदास स्वामी यांची रचना आपण ऐकलीत रवींद्र साठे यांच्या स्वरात. संगीत होतं सुधीर मोघे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक भक्तिरचना. स्वर आहे आशा भोसले यांचा.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली, पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकूया

सोनू निगम आणि मनमोहन यांच्या स्वरात समीर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती ए आर रहमान यांनी. आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:35 होत आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
0: ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भाजीपाला लागवडीच्या संधी याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.

6:45 आणि आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात श्वसननलिकेशी संबंधित आजार याविषयीच्या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ डॉक्टर आहेत समीर आरभट. आणि परिसर या कार्यक्रमात 6:50 आणि जलसंवर्धन काळाची गरज याविषयीच्या माहितीचा भाग चौथा सहभाग आहे गौरव अंबारे यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आणि चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात. 7:25 आणि महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:40 आणि आणखी एक प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी. 7:45 आणि 8:40 आणि सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दरम्यान 8:15 आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू 9:00.

संत संगती या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता आपण ऐकणार आहात संत सावतामाळी यांच्यावर आधारित कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली 10:30 सुगम संगीत सकाळी 11 वाजता 11:30 आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू 12:00. यामध्ये प्रथम वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत आणि त्यानंतर स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन. विषय आहे जनगणना. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान 1:40 आणि धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन 5:00. 5:30 आणि युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. यामध्ये स्टे ट्यून या सदरात जागतिक युवा दिन यानिमित्त विशेष कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताची

च्या कार्यक्रमात 6:10 वीना सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग बिहाग आपण ऐकणार आहात. युवक मित्रमैत्रिणींसाठी घे भरारी हा कार्यक्रम 6:30 यामध्ये युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारा, नव्या पिढीच्या सामर्थ्याचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जागतिक युवक दिनानिमित्त प्राध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्याशी रागिनी पाटील यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू 7:15 शेतकरी बांधवांसाठी घरशिवार हा कार्यक्रम. यामध्ये प्रथम कांदा बीज उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर अनंतराव चिंगारे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बळीराजाचं याअंतर्गत मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग 7, तज्ज्ञ डॉक्टर आहेत स्मिता शहापूरकर आणि उद्याचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज आपण ऐकणार आहात. लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग रात्री 8:15 यामध्ये गावसूर तालुका जिल्हा धाराशिव येथील रामकृष्ण भजनी मंडळ यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आपण ऐकणार आहात. संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू रात्री 8:30 रात्री 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय आकाशवाणीच्या दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया भाजीपाला लागवडीच्या संधी याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.
3: नमस्कार श्रोते आणि शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भाजीपाला लागवडीमध्ये आता मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कृषी हवामानाचे 9 विभाग पडतात. फळे, दूध याबरोबरच भाजीपाला यांचा आहारातील समावेश दिवसेंदिवस वाढत आहे. त्या दृष्टिकोनातून भाजीपाला उत्पादन वाढण्यास आता वाव आहे. त्यामुळे विविध भाजीपाल्याची लागवड वर्षभर होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, आहारशास्त्राच्या मते समतोल आहार एका व्यक्तीसाठी दररोज कमीत कमी 300 ग्रॅम एवढी भाजीपाल्याची आवश्यकता असते. विकसित देशात हे प्रमाण 316 ग्रॅम इतके आहे, परंतु भारतात साधारणपणे 210 ग्रॅम एवढा भाजीपाला प्रतिदिन आहारात समाविष्ट असतो. त्यामुळे प्रतिमानसी उपलब्धतेच्या दृष्टीनं भाजीपाला पिकाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. भविष्याचा विचार करता सन 2020-2021 मध्ये भाजीपाला मागणी आणि गरज 189 दशलक्ष टन इतकी राहील. शेतकरी बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील भाजीपाला उत्पादन वाढविणं आवश्यक आहे. भाजीपाला उत्पादनात भारतात महाराष्ट्र 6व्या स्थानावर आहे. महाराष्ट्राचे भाजीपाला पिकाखाली क्षेत्र सन 1991-92 मध्ये 241.10 हजार हेक्टर्स इतकं होतं. क्षेत्रात वाढ होऊन सन 2013-14 मध्ये तिप्पट म्हणजेच 726 हजार हेक्टर्स क्षेत्र भाजीपाला पिकाखाली आला आहे. उत्पादनाचा विचार करता सन 1991-92 मध्ये

0: 4,171.30 हजार टन असलेले उत्पादन सन 2013-14 मध्ये अडीच पट म्हणजे 10,161.80 हजार मेट्रिक टन इतकं झालं आहे. मात्र उत्पादकतेत घट झाली आहे. सन 1991-92 मध्ये 17.3 मेट्रिक टन असलेली उत्पादकता सन 2013-14 मध्ये घट होऊन 14 मेट्रिक टन इतकी झाली आहे. शेतकरी बंधू, कांद्याची देखील नियोजनपूर्वक आपण जर लागवड केली तर आपल्याला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो.
1: भाजीपाला लागवडीच्या संधी याविषयीची माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मुंबई केंद्र आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
2: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर म्हणजे धूम्रपान, बीडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे म्हणजे मास्क घालणे हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेशी आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधी असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे, कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्याने ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टीसोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतं.
1: डॉक्टर आपण म्हणाले की निदान करून घेणं म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
2: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनलिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT scan आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
2: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो, तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो, ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल

0: सीन जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत अलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Clarissa.
1: श्रोत्याहो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोत्याहो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत.
2: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्रोत्र कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्त्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे. सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची

0: ची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया. मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसराला जलसमृद्ध करेन. तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.
1: श्रोत्याहो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. श्रोत्याहो, आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकला. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात.

0: साधी माणसं चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँक

0: अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.

कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात काळी बायको चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. आणि याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

सायंकाळी 6:30 आणि युवक मित्रमैत्रिणींसाठी घे भरारी हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारा, नव्या पिढीच्या सामर्थ्याचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. जागतिक युवक दिनानिमित्त प्राध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्याशी रागिनी पाटील यांनी साधलेला संवाद. घे भरारी सायंकाळी 6:30 आणि

क्षेत्रीय बांधवांसाठी घरशिवार हा कार्यक्रम सायंकाळी 7:30 यामध्ये प्रथम कांदा बीज उत्पादन याविषयी मुक्कामपुष्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर अनंतराव शिंगारे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग 7, तज्ज्ञ डॉक्टर आहेत स्मिता शापूरकर आणि उद्याचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज घरशिवार सायंकाळी 7:30

आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार. भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दराने व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. परभणी तसंच जालना इथं तिरंगा यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जीसीसी अर्थात जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल आयोजित जीसीसी प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रे, 4,00,000 उच्च कौशल्यधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्येही जागतिक क्षमतेची विशेषीकृत केंद्रे विकसित करण्याची क्षमता आहे, त्यामुळे महाराष्ट्रात केवळ एका शहरात गुंतवणूक करण्याची संधी नसून विविध शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रतिभा, कौशल्य आणि औद्योगिक क्षमतांचा एकत्रित लाभ घेण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात केवळ एक चांगलं शहर नाही तर शहरांचं, प्रतिभेचं आणि क्षमतांचं संपूर्ण जाळं उपलब्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी वापरली गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये वेगळी समाजकार्य विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विना अनुदान तत्वावर सुरू करणं, तसंच कृषी विभागात संचालक आणि सहसंचालक मिळून 4 नवीन पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकिलांचं कार्यालय सुरू करणं आणि लातूर जिल्ह्यातल्या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास भांडवली खर्च तसंच खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातल्या 500 जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. दरम्यान गडचिरोलीतल्या संबंधित शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या शाळेची अलीकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. काल मुंबईत याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा असंही शिंदे

0: न्यायाधिकरण सुधारणा विधेयक काल संसदेत मंजूर झालं. लोकसभेत संमत झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेने मंजुरी दिली. विविध न्यायाधिकरणांचे अध्यक्ष आणि सदस्य यांची पात्रता तसंच नियुक्ती, प्रशासन आणि कामकाज याबाबत एकसूत्रता सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाच्या स्थापनेबाबतही या विधेयकात तरतूद आहे. दरम्यान लोकसभेत काल राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरलम करण्यासाठीचं विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यामुळे चालू अधिवेशनात सदनात चर्चेविना मंजूर झालेल्या विधेयकांची संख्या आता 9 झाली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटी करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गांवरील अतिक्रमणे हटवणं, अनधिकृत पार्किंगला आळा घालणं, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणं, तसंच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. हर घर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. काही दिव्यांग नागरिकही दुचाकींसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. परभणी इथं काल तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी या फेरीत वाहनं चालवून सहभागी होत देशभक्तीचा संदेश दिला. जालना जिल्ह्यात मंठा इथं काल आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांना यावेळी व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तसंच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन राष्ट्रीय छात्रसेना NCCचे छत्रपती संभाजीनगर इथले अधिकारी कॅप्टन गजानन सानप यांनी केलं आहे. ते म्हणाले,
2: माझी सर्वांना अशी विनंती आहे, छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांना हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरी भारताचा तिरंगा ध्वज हा लावायचा आहे. 15 ऑगस्टला ठिकठिकाणी होणाऱ्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी आपण मोठ्या संख्येने जायचंय. जय हिंद.
0: दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतील 44 उमेदवारांना 3 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. या उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब विहित मुदतीत संबंधित कार्यालयाकडे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यात हिमायतनगर नगरपरिषदेतल्या 14, किनवट 7, उमरी तसंच धर्माबाद प्रत्येकी 6, कंधार 5, मुखेड 3, भोकर 2 आणि लोहा नगरपरिषदेतल्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. लातूर इथं काल वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुजात आंबेडकर यावेळी उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय वाटचाल तसंच संघटनात्मक विस्तार आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर इथं विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 26 पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करत 26,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना दुचाकी वापरताना सक्तीनं हेल्मेट वापरण्याचे आदेश दिले आहेत. लातूर इथल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचं जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा मिळावी यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, 5 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रगत उत्पादन विकासाला चालना देण्याची क्षमता छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचं भारतीय उद्योग महासंघ CII चे पश्चिम विभाग

0: मिलन नाग यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या माध्यम संवाद बैठकीत ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरला अधिक मोठी भूमिका बजावण्याची संधी असल्याचं नाग यांनी नमूद केलं. हवामान. राज्यात पुणे तसंच सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या तसंच डाव्या कालव्यातून प्रत्येकी 1300 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या सुमारे 4000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाचा पाणीसाठा 93% स्थिर आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार. भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दरानं व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते सकाळचे 7 वाजून.
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा. 8000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
6: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर. 84 84 86 19 00. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.

उंच घे भरारी कर मोकळे मनाला भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमयानारी युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम सांगोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळालाय किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
2: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मँडेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत.

0: योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना मी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेलं आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांना हे जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून. बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, ऐवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून

0: 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात. किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आता ही जी योजना आहे त्याची खरं तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहेत, कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
0: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे पण 2017 मध्ये कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 मध्ये माफ केलं होतं. 2019 मध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं पण 2 लाखाच्या वरती जी OTS योजना आहे ती 2019 मध्ये नव्हती. ती योजना आताच्या 2026 मध्ये आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलं आहे. त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ सुमारे 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आतापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे अशा सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका नागरी सहकारी बँका साखर कारखाने दूध संघ सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले आहे जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच जे श्रीमंत शेतकरी नाहीत गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
1: नक्की सर, याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेला आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत
0: या योजनेमध्ये? जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकीत झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 ते परतफेड करू शकलेले नाही आहे अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाही आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ऍग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे, ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून घेण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
2: सर, आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोते हो, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम सांगोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी.

0: मंडळी नमस्कार. आज आपण एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवण्याचं मोलाचं काम केलंय. आज आपल्यासोबत आहेत चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक, सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक. त्यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्स येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. आपल्या ज्ञान, अनुभव आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या बळावर त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशा आणि आनंदाची पहाट आणली. श्री चैतन्य टेस्ट्यू बेबी सेंटर दरवेळेस मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करतं. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर आहे. सन 2014 साली बारामती येथे हा प्रवास सुरू झालाय. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असणारे आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील लहान शहरांमधील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी या उद्देशानं बारामती बरोबरच सातारा, अहिल्यानगर, पुणे हडपसर, पुणे पिंपरी, दौंड आणि सोलापूर याही शहरांमध्ये चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर आज गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना सेवा देण्याचं काम करते. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या शाखांमध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय.
1: सर नमस्कार. मोठ्या शहरापासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना कुठं जावं, किती खर्च येईल आणि कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याबद्दल बराचसा संभ्रम असतो. त्यांनी पहिली पायरी कोणती घ्यावी यासाठी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर काय पावलं उचलतं?
2: वंध्यत्व अर्थात मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचणी येतात. अशा वेळेस गोंधळून गेलेल्या मनस्थितीत पहिली पायरी म्हणजे त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान, आणि अचूक निदान झाल्यावर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यानुसार उपचार सुचवणं ही असते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपचार आपल्या जवळच्या शहरांमध्ये, गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं आणि योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं हजारो जोडपी वंध्यत्वामध्ये ग्रस्त होतात. त्यावेळेस श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरने असा विचार केला की आपण फ्री फर्टिलिटी कॅम्पचं आयोजन का करू नये. या कॅम्प्समध्ये आपण आलेल्या जोडप्याला त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान करतो. निदान झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार सुचवला जातो. आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक वंध्यत्वाच्या इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आयव्हीएफ लागतच असं नाही. कधी कधी अचूक निदान झाल्यावर साध्या उपचारांनी देखील आपण मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
0: तर मंडळी, गर्भधारणेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनेक जोडप्यांना सतावत असतात. अशा जोडप्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. त्यामुळे हे शिबिर तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आजच संपर्क करा 84 84 86 1900 8484861900. स्वातंत्र्य दिनानिमित्त गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ यानुसार आम्ही त्यांचं मातृत्व स्वप्नपूर्तीमध्ये खारीचा वाटा उचलतो.
1: नक्कीच डॉक्टर, वेळोवेळी महाराष्ट्रभर आपण कॅम्प घेत असता 15 ऑगस्ट रोजी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरच्या सर्व सेंटरमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलंय. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकता. आणि सोबतच तुम्हाला सांगतो, या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना मोफत वीर्य तपासणी आहे, 3D सोनोग्राफी आहे आणि आयव्हीएफ उपचारांवर 25% सूट आहे. तर यांचा संपर्क क्रमांक आहे श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900. श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 होत आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकणार आहात.

श्रेया घोषाल यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात अरुणा ढेरे यांची रचना. संगीत पथकिली आहे मिलिंद जोशी यांनी.

मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता श्रेया घोषाल यांचा. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा समाप्त होत आहे. आज या कार्यक्रमात श्रेया घोषाल यांनी गायलेली काही गीतं आपण ऐकलीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आहे प्यार झुकता नाही चित्रपटातलं. स्वर आहे लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा. एस एच बिहारी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं पुकार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मजरू सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांचं, संगीत होतं ए आर रहमान यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकानं एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे. वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंत

0: ओळखीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4,00,000 उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967,00,000 हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344,00,000 हेक्टर जमिनीवर भात आणि 180,00,000 हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5,00,000 हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरड धान्याखालील 168,00,000 हेक्टर जमीन असून 103,00,000 हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. ऊसाखाली 58,00,000 हेक्टर तर तागाची लागवड 6,00,000 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कार्किळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस्प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे.

0: पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या स्वरात कवी अनिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 19 00. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून

सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

श्रोते हो, सकाळी 10 वाजता आपण ऐकणार आहात संत सांगाती हा कार्यक्रम. यामध्ये संत सावता माळे यांच्यावर आधारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. संकलन आणि निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं. संत सांगाती सकाळी 10 वाजता.

आज सायंकाळी 6:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी घे भरारी हा कार्यक्रम. आज यामध्ये युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारा, नव्या पिढीच्या सामर्थ्याचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम, जागतिक युवक दिनानिमित्त प्राध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्याशी रागिनी पाटील यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. घे भरारी सायंकाळी 6:30

घरशिवार या कार्यक्रमात सायंकाळी 7:30 प्रथम कांदा बीज उत्पादन याविषयी मुक्काम पुस्तक खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर अनंतराव सिंगारे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन या विषयीच्या माहितीचा भाग 7, तज्ज्ञ डॉक्टर आहेत स्मिता शहापूरकर आणि उद्याचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज घरशिवार सायंकाळी 7:30 आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम एफ एम बँडच्या 101.3 MHz सोबतच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सकाळचे 10 वाजत आहेत. संत सांगती हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
0: संत सांगती या कार्यक्रमात आज ऐकूया संत सावतामाळे यांच्यावर आधारित कार्यक्रम. संकलन आणि निवेदन.

नमस्कार श्रोते हो, संत सांगती या कार्यक्रमात मी स्नेहा टिपाळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, संत सांगती म्हणजे नेमकं काय? तर संतांच्या विचारांची सोबत, त्यांच्या चरित्राचा सहवास आणि आपल्या जगण्याला एक नवी दिशा देणारा अध्यात्माचा प्रकाश. संत म्हणजे पृथ्वीवरील चालते बोलते देवच असतात. त्यांच्या सानिध्यात आल्यावर मनातील मळ आणि विचारांचा कोलाहल शांत होतो.

मळ आणि विचारांचा कोलाहल शांत होतो. महाराष्ट्राला लाभलेली अशीच थोर संत परंपरा ही आपल्यासाठी एका समृद्ध वारशासारखी आहे. आणि संत सांगती या कार्यक्रमातून आपण विविध संत महात्म्यांचे जीवनप्रवास उलगडत असतो, संत साहित्यातील सार वेचून समृद्ध होत असतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण अशाच एका महान कर्मयोगी संतांची गाथा ऐकणार आहोत. ज्यांनी जंगलात किंवा गुहेत न जाता थेट आपल्या शेतात राबत असताना पांडुरंगाचं दर्शन घेतलं. होय श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत संत शिरोमणी सावतामाळी यांच्याविषयी. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ही सुरेल साद.

सावतातो. होय श्रोते हो, याच पावनभूमीत इसवी सन 1250 सुमारास संत सावतामाळी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पुरसोबा हे अतिशय धार्मिक वळणाचे सज्जन आणि कष्टाळू व्यक्ती होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते विठ्ठलाचे पूजन आणि पंढरीची वारी अत्यंत निष्ठेनं करायचे. वडिलांच्या संस्काराचा हा अमूल्य वारसा सावता महाराजांनाही लहानपणापासूनच मिळाला. त्यांची पत्नी जनाई यांनीही संसारात प्रत्येक पावलावर उत्तम साथ दिली. परंतु सावतामाळी यांनी या संसाराला आणि आपल्या कष्टालाच परमार्थ मंदिराची पायरी बनवलं. श्रोते हो, सावता महाराजांचा मूळ व्यवसाय काय होता? तर शेती. फुलं लावणं, फळ भाज्या जोपासणं आणि मातीशी एकनिष्ठ राहणं. पण मातीवर नांगर चालवताना किंवा शेतात राबत असताना त्यांच्या हातासोबत त्यांचं मन सतत पांडुरंगाच्या चरणी लीन असायचं. श्रुती हो, बऱ्याचदा आपल्या मनात असा विचार येतो की परमेश्वर केवळ जंगलात, गुहेत किंवा घरदार सोडून तपश्चर्या केल्यावरच भेटतो. पण संत सावता महाराजांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून हा समज पूर्णपणे खोटा ठरवला. त्यांनी जगाला दाखवून दिलं की देव शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, तर तो तुमच्या कर्मातच दडलेला असतो. ते स्वतः शेतात राबत असताना मोठ्या अभिमानानं आणि आत्मविश्वासानं म्हणायचे, आमची माळी याची जात शेत लावू बागाईत. श्रोते हो, जेव्हा ते शेतात कांदा, मुळा किंवा कोथिंबीर काढत असत तेव्हा त्यांना प्रत्येक पालेभाजीत विठ्ठल दिसत असे. मातीशी त्यांची असलेली ही जवळीक त्यांना थेट ईश्वराच्या जवळ घेऊन जाणारी ठरली. त्यांचा कर्मयोगाचा संदेश देणारा अभंग आजही अवघ्या महाराष्ट्राच्या ओठांवर आहे.

श्रोतेहो, जेव्हा आपण संतांच्या चरित्राचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे जाणवतं की संत हे केवळ धार्मिक नव्हते तर ते समाज सुधारक देखील होते. त्यांनी मानवाला जगण्याची एक नवी दृष्टी दिली. संत सावतामाळी यांचं जीवन म्हणजे श्रमप्रतिष्ठा, प्रामाणिकपणा आणि निस्सीम भक्ती यांचा एक अद्भुत संगम होता. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातो.

श्रोतेहो, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण हे गाव महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं नाव आहे. या अरण गावाचं आणि तिथल्या मातीचं महात्म्य सांगताना संत नामदेव म्हणतात, धन्य ते अरण रत्नांचीच खान, जन्मला निधान

श्रोतेहो, आत्ता जो आपण अभंग ऐकला त्यातून सावता महाराजांची अतिशय सुलभ, साधी आणि अफाट विचारसरणी दिसून येते. जगातला कोणत्याही व्यवसाय असो, शेती असो वा दुसरा कोणताही रोजगार असो, जर तो प्रामाणिकपणे केला, घामाचा आणि कष्टाचा पैसा कमवला आणि मनात देवाविषयी प्रचंड प्रेम आणि आदर असेल, तर तोच व्यवसाय म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरसेवा ठरते. श्रुतीहो, सावता महाराजांनी कधीही देव शोधण्यासाठी संसाराचा त्याग केला नाही किंवा संन्यास मार्ग स्वीकारला नाही. शेती करताना त्यांनी शेतीलाच आपलं विठ्ठल मंदिर बनवलं, अभंग तयार केले आणि त्यांचे हे अनमोल अभंग अरण गावातीलच काशीबा गुरव या निष्ठावान भक्तानं कागदावर लिहून ठेवले, ज्यामुळे आज हा महान वारकरी ठेवा आपल्यापर्यंत सुरक्षित पोहोचू शकला.

श्रुती हो, वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करणं आणि विठुरायाचं दर्शन घेणं हे प्रत्येक वारकऱ्याचं परमसाध्य आणि जीवनध्येय असतं. आषाढी आणि कार्तिक एकादशीला लाखो वारकरी डोक्यावर तुळशीचं वृंदावन घेऊन ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं चालत राहतात. पण संत सावतामाळी यांच्या आयुष्यातील एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही पंढरपूरची वारी केली नाही. श्रोते हो, आपल्याला वाटत असेल की जे संत विठ्ठलावर एवढं निस्सीम प्रेम करत होते ते पंढरपूरला का गेले नाहीत, तर यामागचं कारणही अतिशय सुरेख आहे. सावता महाराज अत्यंत नम्रपणे म्हणायचे, माझा पांडुरंग माझ्या शेतात आहे, माझ्या प्रत्येक कर्मात आहे. मी माझ्या शेतातल्या पिकांची सेवा करतोय, म्हणजेच मी विठ्ठलाची सेवा करतोय, मग मी माझ्या कर्तव्याला सोडून पंढरपूरला का जाऊ. श्रोते हो, जेव्हा भक्ताची निष्ठा अशी अचल असते तेव्हा देवाचाही पाय मागे कसा राहील बरं. संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इतिहासात घडलेला सुवर्ण क्षण म्हणजे भक्तानं देवाला हाक मारली नाही, पण भक्ताची ओढ पाहून साक्षात विठू माऊली आपल्या लाडक्या भक्ताच्या भेटीसाठी पंढरपूरहून अरणगावी आली. संत सावता महाराज जेव्हा शेतातील भाजीपाला काढण्यात मग्न होते तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग तिथे उभा ठाकला. देव आणि भक्ताच्या या अद्वैत प्रेमाची साक्ष देणारी घटना अरणगावच्या इतिहासात अजरामर झाली. म्हणून श्रोते हो, आजही पंढरपूरची विठुरायाची पालखी वर्षातून एकदा अरण इथं सावता महाराजांच्या भेटीसाठी जाते. देव आणि भक्ताच्या प्रेमाची ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

श्रोते हो, काळाचं चक्र पुढे चालत राहिलं. इसवी सन 1295 मध्ये संत सावतामाळी यांनी अरणगावामध्ये हे आपलं नश्वर शरीर सोडलं आणि ते समाधीमध्ये विलीन झाले. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी आपलं मानवी जीवनातील कार्य पूर्ण केलं. परंतु त्यांच्या विचारांचं आणि कष्टाचं हे रोपटं मोठ्या डौलानं आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभं आहे. संत सावता महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातून आपल्याला एकच मोठा संदेश दिला. आपण जगात कोणतं काम करतो यापेक्षा ते काम किती निष्ठेनं, प्रामाणिकपणानं आणि नैतिकतेनं करतो हे जास्त महत्वाचं आहे. आपलं प्रामाणिक कर्तव्य हाच खरा धर्म आहे आणि श्रम हे आपलं सर्वात मोठं दैवत आहे.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना आजच्या भागातील आपण जाणून घेतलेला संत शिरोमणी सावतामाळी यांचा जीवन प्रवास आपल्याला आपल्या जीवनात नक्कीच प्रेरणा देईल. संसाराच्या चक्रात अडकून न पडता संसारालाच परमार्थ बनवणाऱ्या या महान संताचं आपण स्मरण ठेवूया आणि इथेच थांबूया. पुन्हा भेटूया संत सांगातीच्या पुढच्या भागात एका नव्या संतांच्या प्रेरणादायी चरित्रासह. तोपर्यंत नमस्कार.

संत सावतामाळी यांच्यावर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. संत सांगाती या कार्यक्रमात संकलन आणि निवेदन होतं स्नेहा टेपाळे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, सायंकाळी 6:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी घे भरारी हा कार्यक्रम. आज यामध्ये आपण ऐकणार आहात युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारा, नव्या पिढीच्या सामर्थ्याचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. जागतिक युवक दिनानिमित्त प्राध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्याशी रागिनी पाटील यांनी साधलेला संवाद. घे भरारी सायंकाळी 6:30

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:30 होत आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आपण ऐकणार आहात.

दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता वाणी जयराम यांचा, चित्रपट होता परिवर्तन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रमेश अनावकर यांचं गीत शारदा यांच्या स्वरात. चित्रपट आहे ती मी नव्हेच आणि संगीतबद्ध केलं आहे सूरज यांनी.

राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा. चित्रपट होता वराड यांनी वाजंत्री. गीतांजली कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी सहकाऱ्यांच्या स्वरात बाजीरावचा बेटा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात विश्वास चित्रपटातलं दत्ता केशव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून

स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा आणि चित्रपट होता अन्नपूर्णा. गीतांजली कार्यक्रमात यानंतर ऐकूया

अनोखी चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही समाप्त करत आहोत.

लता मंगेशकर यांच्या स्वरात भारत आंबे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. पुन्हा एकदा ऐकूया भारत आंबे यांची रचना, जी संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनीच, आणि स्वर पुन्हा एकदा लता मंगेशकर यांचा.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली बालकवी ठोंबरे यांची रचना आपण ऐकलीत. स्वर होता लता मंगेशकर यांचा. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली कवी बी यांची रचना आपण ऐकली. स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. स्वर आहे पुन्हा एकदा लता मंगेशकर यांचा.

सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली राजा बडे यांची रचना. स्वर आहे पुन्हा एकदा लता मंगेशकर यांचा.

वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी एस सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 11:30 झाले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, 9 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. आपल्या घरावर, कार्यालयात यानिमित्तानं तिरंगा ध्वज फडकावून देशाप्रती सन्मान, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. चला आपणही या अभियानात सहभाग नोंदवूया.

श्रोतेहो, कोणत्याही देशाची ताकद असते त्या देशाचा युवा वर्ग. शक्ती, धीर, संयम, कष्टाची आस असलेली युवा शक्ती स्वतःबरोबरच कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या विकासात योगदान देत असते. युवा शक्तीच्या क्रयशक्तीवर देशाच्या प्रगतीचा आलेख

मंडळी आजचा दिवस संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. डिसेंबर 2009 संयुक्त राष्ट्रसभेनं या दिवसाला आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून मान्यता दिली आणि मग 12 ऑगस्ट 2010 आंतर

राष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित केलं. युवा वर्गाच्या समस्येला अधोरेखित करण्यासाठी वैश्विक भागीदारीत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा समजला जातो.

श्रोते हो, आजच्या दिवसाचा या वर्षीचा विषय आहे विभिन्न संदर्भ समान आकांक्षा। याचाच अर्थ कोणत्याही क्षेत्रातील युवावर्ग प्रगतीच्या आकांक्षेनंच भरलेला असतो।

मंडळी हर घर तिरंगा मोहीम आणि आंतरराष्ट्रीय युवा दिवस या दोन्हीच्या अनुषंगानं देशाच्या सन्मानाची, प्रतिष्ठेची, विकासाची, भविष्याची धुरा युवा पिढीच्या हातात सुरक्षित राहील याची खात्री बाळगूया.

मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हकीकत चित्रपटातलं कैफी आजमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे.

आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. पुणे मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, अनेक वर्षापासून काही क्षेत्र ही केवळ पुरुषांचीच आहेत अशी समाजात एक समजूत रुजलेली होती. वारसा भ्रमंती हे त्यापैकीच एक क्षेत्र. पण काळ बदलत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याचं कामही त्या तितक्याच विश्वासानं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं करतायत. आज अशाच एका प्रेरणादायी मैत्रिणीला मी तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे. वारसा भ्रमंतीच्या क्षेत्रात त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा प्रवास, अनुभव आणि यशाची कहाणी नक्कीच अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरेल. विशेषतः या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मुलाखत खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग ऐकूया वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, पुण्याच्या प्रत्येक वाड्याशी, प्रत्येक पेठेशी आणि प्रत्येक दगडाशी इतिहासाची नाळ जोडणाऱ्या हेरिटेज वॉक अर्थातच वारसा भ्रमंतीच्या अभ्यासू आणि संवेदनशील मार्गदर्शक अर्चना वैद्य आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अर्चनाताई, या भ्रमण कोश या अनुभवाधारित वारसा आणि सांस्कृतिक शिक्षण उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात BSc इग्नूमधून, अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा, तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास या विषयात डिप्लोमा केलेला आहे. शालेय शिक्षिका म्हणून 15 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार लाभलेल्या अर्चना वैद्य यांना इतिहास, कथा सांगण्याची कला आणि शिक्षण यांची विशेष आवड आहे. या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत त्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी वारसा भ्रमंती आयोजित करतात, ज्या केवळ माहिती देत नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती जिवंतपणे उलगडून दाखवतात. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्चनाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अर्चनाताई, आज तुम्ही अनेक लोकांना वारसा भ्रमंतीतून इतिहास अनुभवायला शिकवत आहात, पण या प्रवासाची सुरुवात

0: नेमकी कुठून झाली आणि इतिहास आणि वारशाची गोडी तुम्हाला नेमकी कधी लागली? कारण तुमचं शिक्षण मी बघितलं तर तुम्ही आधी BSc झालेले आहात, मग चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे आणि मग नंतर इंडोलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला. तर तुमची सुरुवात नेमकी कधी झाली?
1: हा, तर जसं तुम्ही सांगितलं तर मी टीचर होते 15 वर्ष आणि खरं सांगायला गेलं तर शाळेत मला इतिहास हा

0: तुमच्या मते?
1: मला काय वाटतं की प्रत्येक गल्ली किंवा अगदी प्रत्येक घर जरी बघितलं तर त्याच्या मागे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एखादी गोष्ट असते. त्याच पद्धतीनं पुण्याबद्दल मलाही वाटलं. म्हणजे पूर्वी जेव्हा मी मंडईत जायचे तर फक्त भाजी किंवा शॉपिंगसाठी तुळशीबागेत, पण जसं जसं मी हा कोर्स केला माझ्या हेरिटेजबद्दल माहिती व्हायला लागली, मला अगदी प्रत्येक गोष्ट फॅसिनेट करत होती की किती छान आहे ही गोष्ट, मला ही माहितीच नव्हते. असं करत करत बेसिकली मी चालत चालत, म्हणजे आता कधीही मला वेळ मिळाला की मी जाते, गावात जाते, कसबा पेठेत फिरते, तांबटाळी जी मला माहिती नव्हती, जिथे अजूनही ती त्यांची कला, त्या कशा पद्धतीनं भांडी तयार करतात, हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. आणि पेठेत जेव्हा मी फिरायला लागले मला असं वाटलं अरे किती जुने जुने वाडे आहेत. तर मग हळूहळू हळू म्हणजे मी स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे जातो क्युरिओसिटी वाढते आणि आपल्याला ओळख त्या ठिकाणची जास्ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते.
0: अच्छा, तुम्हाला फिरता फिरता एखादी वास्तू आवडली किंवा एखादं देऊळ आवडलं तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता.
1: हो, अगदी अगदी.
0: आणि पुण्यातल्या कुठल्या जागेनं किंवा गल्लीनं तुम्हाला पहिल्यांदा असं प्रेमात पडलं किंवा तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की याचा अगदी अभ्यास करायला हवा?
1: म्हणजे खरंच जसं मी आता म्हटलं की तांबटाळी कसबा पेठेत गेल्यानंतर मला अगदी तिकडच्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या प्रचंड आवडतात, कारण तिथे अजूनही जुने वाडे आहेत काही. म्हणजे तिथं जे तांबटांचं जे देऊळ आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांची कुलदैवत आहे ती, तर ती 100 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे.
0: बरोबर, ते देऊळ आवडलं तुम्हाला आणि त्या देवळाचं काय तुम्हाला सौंदर्य भावलं?
1: हा, त्या देवळात गेल्यानंतर तिकडचं जे बांधकाम आहे म्हणजे लाकडी अगदी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आतलं बांधकाम आहे तिथलं, आणि तिकडची जी देवी आहे ती बघितल्यानंतरच आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं. म्हणजे आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथला जो गणपती आहे, तिथे दरवर्षी जो गणपती बसवतात, शमीच्या लाकडाने बनवलेला तो गणपती तिथे आहे.
0: अरे
1: हो, आणि गणपतीच्या दरम्यान ती मूर्ती जी आहे ती ठेवतात. हो हो, तर ते खूप छान वाटलं मला की ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती
0: नाही. शमीचा गणपती हे मी कधी ऐकलं नव्हतं आणि त्या निमित्ताने तुमच्याकडून मला पण माहिती
1: मिळाली. हो, तर ते खूप छान आहे. आणि मुळात लाकडी बांधकाम म्हणल्यानंतर आपल्याला अगदी पेशव्यांच्या काळातली आठवण होते.
0: कोरीव काम, अगदी 100 वर्षापासून लाकडाचं काम त्यांनी एवढं जतन करून ठेवणं
1: आणि बाल्कनी वगैरे. हा, वरती त्यांचा एक हॉल आहे जिथं त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतात. आणि तिकडची बाल्कनी वगैरे बघितल्या किंवा तिकडचे जे ग्रिल आपण जे बघतो तर ते तेव्हाचं बांधकाम आहे असं जाणवतो, कारण तिथे काही असे कार्विंग्स आहेत ते राणी एलिझाबेथ किंवा लक्षात येतं की हे तसं काहीतरी तेव्हाचं. हा, जर आपण ह्या गोष्टी नीट बघत नाही पण बघितल्यानंतर लक्षात येतं की हे असं काहीतरी
0: कुठेतरी पगडा असतो ना त्या काळातला, एक जण काहीतरी खून ठेवून जातो.
1: अगदी अगदी, तर ते तिथे दिसतं मात्र तिकडच्या.
0: तुम्हाला दुसऱ्या लोकांना भ्रमंतीसाठी न्यायचं तर तुम्हाला हा एवढा मोठा खूप अभ्यास करायला लागतो, अर्थात ही तुमची आवडच आहे. त्यासाठी तुम्ही आधी बरंच फिरत असाल, तुम्ही लिस्ट करत असाल साधारण की पुण्यात काय काय बघितलं याची, आणि त्यानुसार तुम्ही अरेंज करत असाल टूर त्याची. तर कोणत्या कोणत्या जागा तुम्ही पुण्यामधल्या लोकांना दाखवता तुमच्या या भ्रमणात?
1: बरोबर, आता माझं एक होतं की म्हणजे आपण शनिवारवाडा हा अगदीच आपल्याला माहिती आहे, म्हणजे पुणे म्हणलं की शनिवारवाडा, तर ती तर वास्तू अशी आहे की जी लोकांना अगदी बघायचीच असते. पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी रामनवमीला राम मंदिर, फक्त 5 राम मंदिर, आपली जुनी राम मंदिर असा एक वॉक घेते. अर्थात माझ्यावर पण एक्सपर्ट असतात त्यावेळेला, कारण अगदी आपल्याला जर चांगली माहिती हवी असेल तर असे लोक आपल्या बरोबर लागतात. तर त्या याच्यामध्ये 5 जी राम मंदिरं मी घेतली, ती साधारण 17व्या किंवा 18व्या शतकातली मंदिरं आहेत. म्हणजे तुळशीबागेतलं राम मंदिर आहेच, त्याच्यानंतर मंडईच्या पुढे गेल्यानंतर काही 2-3 आहेत. रहाळकर राम मंदिर आहे, 11 मारुतीचं एक देऊळ आहे जिथे खूप जुनं रामाचं मंदिर आहे, ते वाड्यात आहे. अशी मंदिरं, ती 5 मंदिरं त्या हेरिटेज वॉकमध्ये कव्हर केली जातात. हां, तर असे आहे. त्याच्यानंतर ओल्ड सिटी वॉक म्हणल्यानंतर पुण्यातलं सगळ्यात जुनं पेठ, जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ, तर त्या कसबा पेठेतला पूर्ण वॉक, तिकडचे जुने वास्तू, म्हणजे जर आपण बघायला गेलं तर कुंभार आई जी आहे ती पुण्यातली सगळ्यात जुनी वास्तू आहे, म्हणजे कसबा पेठ आणि ती कुंभाराळी, तर हे जुनं आणि त्याच्यानंतर तांबटाळी. तर तिथे एक देऊळ आहे जे त्या काळात म्हणजे 17व्या शतकातलं देऊळ आहे. तर अशी ती कसबा पेठेतली पेठेतलं हेरिटेज वॉक असतं. त्याच्यानंतर

0: गणपती मध्ये गणपती हेरिटेज वॉक असतो. आता गणपती हेरिटेज वॉक म्हणल्यानंतर पाच फक्त मानाचे गणपती नाही, पण त्याच्यामध्ये गणपतीची ओळख हे सगळं त्याच्यामध्ये.
1: अशी जे म्हणालात की जो गणपती शमीच्या लाकडापासून होतो, तर तो गणपती मला असं वाटतं ह्याच्यात कव्हर होत असेल. दरवेळेला मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर फिरताना तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला कळत असेल. तुम्हाला अशी कोणती गोष्ट नव्यानं पुन्हा कळली किंवा त्याच्या मागची एखादी गोष्ट ती तुम्हाला नवीन कळली? कारण तुम्ही म्हणालात की तुमच्या बरोबर काही तज्ज्ञ पण असतात.
0: आपल्याला माहितीये की आपल्या इथे बऱ्याच मंदिरांची नावं वेगळी आहेत. आता बटाट्या मारुती म्हणून शनिवारवाड्याच्या जवळ एक मारुती आहे. तर जेव्हा हे वेगळी नावं कशी पडली याच्या मागे पण एक इतिहास किंवा एक गोष्ट असते. तर पूर्वी शनिवारवाडा जो होता त्याच्या समोर मंडई भरायची, तर तिथे बटाटे विकले जायचे, म्हणून तिथं जो मारुती आहे त्याला बटाट्या मारुती असं म्हणतात. त्यानंतर तुळशीबाग राम मंदिर आहे तिथे खरकट्या मारुती आहे. तर खरकट्या मारुती का? कारण पूर्वी जेव्हा लोक त्या मंदिरात किंवा तिथे जेव्हा जेवायची तर ती ज्या पत्रावळी किंवा या गोष्टी तिथे सोडून जायचे, तर ते खरकट पडलेलं असायचं म्हणून तिला खरकट्या मारुती. अशा गोष्टी ह्या आता मला ह्या एक दोन वर्षात कळायला लागल्यात की अशा गोष्टी आहेत आपल्याकडे बरंच.
1: अच्छा, आणि हे जे वॉक आहे ह्याला किती तास लागतात का? दिवस पूर्ण लागतो सगळं फिरण्यासाठी?
0: नाही, हे वॉक आपले 2-2.5 तासामध्ये पूर्ण होत. 2.5 तास मॅक्सिमम.
1: 2-2.5 तास लोकांना मंत्रमुग्ध करणं किंवा त्यांना सगळी माहिती देणं हे नक्कीच स्किल असेल. तर तुम्ही कसं त्यांना गुंतवून ठेवता किंवा त्याच्यात कसं त्यांना रमवता?
0: हा, तर गोष्टी बेसिकली ह्या आपल्याला गोष्ट म्हणल्यानंतर खूप छान वाटतं ऐकायला. नुसतं आपण त्याच्याबद्दलची माहिती देत राहिलो तर नाही आवडणार. ह्याच्यामधल्या फॅसिनेटिंग फॅक्ट काय आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात, की काहीतरी मजेशीर गोष्ट सांगणे त्याबद्दलची. तर असं जेव्हा आपण त्यांना चालता चालता चालता गोष्टी स्वरूपात काही माहिती देतो ती जास्त इंटरेस्टिंग होते, आणि मग लोक अरे हो मला माहितीच नव्हती ही गोष्ट. तर अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्ती फॅसिनेटिंग ते वाटतात असं मला वाटतं.
1: बरोबर. आतापर्यंत आपण ना वास्तूचं बोललो किंवा देवळांचं बोललो, आळीचं बोललो. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुंभाराळीमध्ये जाता किंवा वस्त्रोद्योग तुम्ही बघायला जात असलात तर ते वस्त्रोद्योग किंवा ते कसं करतात ते बघायला मिळतं. त्यामुळे तर त्यांची ती संस्कृती, त्यांचं बनवणं, ते पण तुम्ही समावेश करता का त्या सगळ्या गोष्टींचा हेरिटेज वॉक मध्ये?
0: हो, म्हणजे आता मी हे पुण्यातलंच सांगते, पण म्हणजे पुण्यात तर आहेच, पण आता मी फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अजून काही जागा अशा पण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता बेसिकली आपण जेव्हा थेऊरला जातो तर आपली जी म्हणजे तुम्ही टेक्स्टाईल म्हणलात म्हणून, म्हणजे आता संस्कृती म्हणल्यानंतर किंवा आपला देश किंवा आपल्या आपलं कल्चर म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप गोष्टी, म्हणजे फूड वॉक्स पण मी चालू केलेले आहेत.
1: हा,
0: पुण्यात सगळ्यात जुना अमृततुल्य चहा, तिथनं खरं अमृततुल्य हा प्रकार आपल्या इथे चालू झाला. तर तिथे त्या फूड वॉक मध्ये मी सुरुवात त्या फूड वॉक तिथून करते, आणि मिसळ जी आता 100 वर्ष जुनी आहे. तर अशा ज्या जुन्या जुन्या गोष्टी जेवढ्या आपल्याला म्हणजे मला बघून त्या लोकांशी बोलता येईल या पद्धतीनं मी ते फूड वॉक्स पण चालू केलेत. आणि टेक्स्टाईल्स आता मी करते, म्हणजे पैठण मी स्वतः जाऊन आले पैठणला किंवा येवल्याला जाऊन आले, तर तिकडे वीव्स कसे पैठणी ही कशी तयार होते त्या लोकांना भेटून. तर असेही मी आता काही छोटे छोटे 2-2 दिवसाचे प्रोग्राम्स पण चालू करते.
1: बरोबर.
0: की 2-2 दिवसाच्या
1: तिथल्या आजूबाजूचं बघणं आणि तिथली संस्कृती की जे काय तिथे प्रसिद्ध आहे पैठणीचं, त्याचंही तुम्ही या वॉक मध्ये त्याच लोकांना माहिती देणार आहात.
0: आणि थेऊरला जसं मी म्हटलं की थेऊरचा गणपती आहे, पण तिथे आपल्या ज्या पुणेरी साड्या ज्या म्हणतो आपण पुणेरी साडी त्या बनतात साड्या, तर तिथेही मी घेऊन गेलेली आहे लोकांना की त्या कशा पद्धतीनं त्या मशीन्सवरती तयार करतात. तिथे आता मशीन्स आहेत पण त्या मशीन्सवर त्या कशा साड्या तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कुठल्या तरी ट्रिपमध्ये ऍड करणं हे मी बघत असते की आपल्याला.
1: आणि आपण ज्या वेळेला एकदा भेटलो होतो त्यावेळेला मला तुम्ही सांगितले की साडी भ्रमंती केली होती तुम्ही, हेरिटेज वॉक केलं होतं, त्याबद्दल सांगा ना.
0: हा, तर आपली संस्कृती म्हणल्यावर साडी ही आहेच आपल्या संस्कृतीमध्ये, आणि मला स्वतःला साड्या अतिशय आवडतात. त्याची माहिती पण मी जेवढी शक्य तेवढी गोळा करत असते वेगळ्या वेगळ्या साड्यांची. तर आता कसं होतं की हेरिटेज वॉक्स होतात किंवा नुसते साडी वॉक होतात, बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये अवेअरनेस आलाय, खूप रन्स पण होतात बायका साड्यांमध्ये जॉगिंग किंवा रनिंग वगैरे पण करतात. तर माझ्या डोक्यात काय आलं की आपण हेरिटेज वॉक करतोय तर का नाही, म्हणजे मी हे चालूच केलं 8 मार्चला वुमेन्स डेला की बायकांनी यावं छान साडी मध्ये

0: आणि त्या वास्तूची त्यांना माहिती करून द्यायची त्यावेळेला, म्हणजे गप्पाही होतात, एक वेगळा फील येतो. आणि मी खरं सांगते की जेव्हा मी पहिला लॉन्च केला, आता माझ्या 5 असे हेरिटेज वॉक झालेत. मी सदाशिव पेठेत केलेला आहे, मंडई तुळशी बागाचं केलंय, पाताळेश्वर केलेला आहे, जिथे बायका अगदी 7 वाजता छान साड्या नेसून येतात आणि जिथे जिथे घेऊन जाते तिकडची माहिती देणं, आणि त्या तो एक वेगळाच फील आणि खूप छान वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये हा आणि कॉम्बिनेशन झालं, आपला कल्चर आपण दाखवतो आहे थ्रू साड्या, त्यामुळे ते मला एक वेगळं.
1: आणि खरं सांगायचं तर तुम्ही हेरिटेज वॉक थ्रू आपलं हे सगळं परंपरा किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करत आहात, ते जतन करण्याचा प्रयत्न करत आहात. तर ही वस्त्रांची किंवा आपल्या कपड्यांची संस्कृती पण एक प्रकारे जतनच आहात असं मी म्हणू शकते. आणि फूड वॉक पण घेतात, त्यावेळेला तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान काय असतं?
0: चॅलेंजेस म्हणलं तर काही वेळेला कसं होतं की ते कोऑर्डिनेशन खूप करावं लागतं, त्यावेळेलाच तो वॉक संपणं किंवा एखादा वाडा आता मला दाखवायचा आहे, पण कधी कधी तिकडचे जे ओनर आहेत ते कॉपरेट नाही करत किंवा त्यांना आत जाऊन तो वाडा
1: मग मालमत्ता असते त्यांना दाखवायचं असतं लोकांना.
0: किंवा एखाद तर मला असा अनुभव आलाय की मी एका वाड्यात गेले होते, खूप छान होता ऍक्च्युली तो वाडा, तर एक बाई होत्या तिकडे, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही फोटो काढायला फक्त आला असाल तर इथे अजिबात यायचं नाही म्हणून. हा म्हणजे असं खरं तर त्यांची पण चूक नाही, कारण हल्ली फोटोग्राफी आणि ह्यामुळं कसं होतं की त्यांची मे बी
1: ती जी सुरक्षित त्यांना भीती. हा
0: पण हे चॅलेंजेस येतात की जेव्हा आपण परमिशन घेतो तर काही वेळेला होतं की पटकन ती लोक हो म्हणत नाहीत, ती गोष्ट मी त्या माझ्या वॉकमध्ये नाही इन्क्लूड करू शकत.
1: याच्या आधी तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन परवानगी घेऊन वेळ घेऊन तुम्हाला मग लोकांना तुमच्या बरोबरच्या तिथे न्यायला लागत असेल.
0: हो अगदीच
1: बरोबर आहे. आणि त्या कुठे ऐतिहासिक वास्तू बघताना, जसं आपण बघतो की किल्ले बघताना आपल्याला दुःख होतं की लोकांनी इतक्या प्रकारे कचरा टाकलेला असतो, किंवा आपण किती वेगळ्या हेतूनी खरं तर तो किल्ला बघायला जात असतो आणि हे अगदी अतिशय विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं, कुठेतरी थुंकलेलं असतं. अशा काही वास्तू किंवा तुम्ही जाता गल्ल्यांमध्ये त्याला तुम्हाला असं दुःख होतं का की अरे इतकी जुनी परंपरा आहे पण ती त्यांनी जतनच नाही केलेली?
0: म्हणजे हा प्रश्न मला वाटतं विचारायलाच हवा होता, कारण खरंच मला असं होतं की आपण म्हणजे आता काही काही वेळेला फॉरेन डेलिगेट्स पण येतात, म्हणजे असे कुठल्या कंपनीज मधून आले तर मी त्यांना घेऊन जाते, तर मला सगळ्यात आधी वाटतं की शनिवार वाडा, म्हणजे आतून इतका सुंदर, अर्थात आता आपण त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो, पण बाहेर अनक्लीन वाटतात त्या जागा, म्हणजे अजूनही सौंदर्य वाढवू शकतो आपण शनिवार वाड्याचं, हा अवेअरनेस असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. खरंच आपण अशा ऐतिहासिक वास्तूंना जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याचं पावित्र्य राखणंही बघायला येणाऱ्या लोकांनी राखलं पाहिजे. आता जर आपण हेरिटेज वॉकला जायचं म्हणलं तर तुम्ही कोणती 3 स्थळं अशी पटकन सांगाल की जाऊच या बघायला असं?
0: एक तर तुळशीबागेतलं राम मंदिर, आपली मंडई, म्हणजे ती आपण नुसतं भाजी आणायला म्हणून किंवा त्याच्यासाठी जातो, पण
1: मंडईत तुम्ही काय नव्यानं बघितलं, दाखवता तुम्ही नव्यानं?
0: मंडईत बेसिकली मंडई ही इंग्रजांनी बांधलेली आहे, पण त्याचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं ना तर ते त्या पद्धतीचं आर्किटेक्चर आपण बघतच नाही, आपण फक्त भाज्या आणायला म्हणून किंवा विकत घ्यायला म्हणून जातो, पण तिकडचं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे जर आपण निरखून पाहिलं ना एक एक जे कमानी आहेत तिकडे जेव्हा आपण आत जातो, त्याचा पूर्ण आर्किटेक्चरच वेगळं आहे.
1: मी जेव्हा मंडईत गेले होते ना तेव्हा काही ठिकाणी बघितलं मी की ते त्यांचे लाकडी बॉक्स टाईप असे आहेत, त्यांचे खूप चांगल्या प्रतीचं लाकूड आहे ते, आणि त्याच्या खाली असे कप्पे त्यांना दिलेले आहेत,
0: स्टोरेज
1: साठीच केलेलं आहे, ते खूप जुनं असावं बहुतेक, त्याला कुलप पण असतात ज्याच्यात ते त्यांचं सामान ठेवून घरी जातात, मला अजूनही काही ठिकाणी
0: दिसत आहे. या सगळ्या गोष्टी आपण नाहीच बघत ना, पण ते आहे. अजून एक सांगते, आपण जेव्हा पाताळेश्वर इकडे जातो तर खूपदा कसं होतं की जेव्हा आपल्याला माहिती कोणी देत नाही आपण नुसते जाऊन ती वास्तू फक्त बघून येतो, म्हणजे आपण लक्ष देत नाही काही गोष्टींकडे. आपण जर पाताळेश्वरला गेलो तर खाली जी फरशी आहे तिथे तर तिथे आपल्याला काही जुने खेळ त्यावेळेस जे खेळत असतील तर ते कोरलेले आहेत, म्हणजे ते कार्विंग्स तिथे आपल्याला दिसतील, तर हे आपण असंच गेलो तर बघणार नाही. हे तर ते खेळ जर आपण नीट निरखून बघितलं तर तिथे अजून तिथे आपल्याला हे माहिती हा की हे त्यावेळेला असेल किंवा नुसती पावलं अशी कार्व केलेली आहेत. तर अशा गोष्टी तिथे त्याच्यानंतर काही पूर्ण न झालेले कार्विंग्स आहेत. आपण जर हंपीला गेलो

0: किंवा आपण अजंता एलोर वगैरे, तर आपल्याला ती मूर्ती व्यवस्थित दिसते. तर इथे जर गेलो तर तिथे आता जेव्हा माहिती देतो आपल्याला हे दाखवायचं, तर आपण टॉर्च घेऊन त्या गोष्टी दाखवतो आणि तिथे ते कार्विंग्स इनकम्प्लीट आहे. म्हणजे आपल्याला असं नीट बघितल्यावर आपण इंटरप्रेट करतो की हा बहुतेक इथे हत्ती कोरायचा असेल किंवा असं हे म्हणजे ह्याचा अर्थ की ते कुठेतरी अडथळा आलेला थांबला गेला त्यावेळेला. तर अशा इंटरप्रिटेशन आपल्याला ह्या वास्तूंमधनं करता येतात. आता जर आपण कसबा गणपतीला गेलो, गुर्जर म्हणून ज्यांचा तो गणपती आहे, तर ते इंडी म्हणजे कर्नाटकाहून त्यांचा गणपती घेऊन आले होते. आतलं जे बांधकाम आहे आपण गर्भगृह जे म्हणतो, तर ते आहे शिवाजी महाराजांच्या म्हणजे दगडी बांधकाम आहे, आणि बाहेरचं ते पेशव्यांनी कम्प्लीट केलेलं, त्यामुळे ते लाकडी बांधकाम आहे बाहेरचं जे आहे. अशा काही गोष्टी आहेत.
1: अच्छा अर्चना, तुमच्या मते हेरिटेज वॉक ही केवळ पर्यटनाची संकल्पना आहे की आपल्या सांस्कृतिक ओळखीशी जोडणारा एक जिवंत संवाद आहे, काय वाटतं तुम्हाला?
0: तर आपल्या संस्कृतीशी ओळख ही नक्कीच हेरिटेज वॉक मधनं होते. नुसतंच वॉक हा प्रकार होत नाही, त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी येतात. आपले पूर्वज कसे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं, त्या काळी ती लोक कशी राहत असतील, आणि हे आपोआप प्रश्न आपल्याला पडायला लागतात जेव्हा आपण त्या अगदी जवळून ती वास्तू बघतो. त्यामुळं हे मला वाटतं की संस्कृतीशी संवाद साधणच होईल जास्त.
1: नक्कीच नक्कीच, आणि हा जिवंत संवादच आहे की जो पुढे चालू राहणार आहे. तुम्ही जेव्हा हेरिटेज वॉक ऑर्गनाइज करता, त्यावेळेला साधारण कोणत्या याची आणि कोणत्या आवडीची किंवा शिक्षण घेणारी असतात काय?
0: हा, ज्या लोकांना माहिती करून घ्यायची आहे, आवडतं काहीतरी शिकायला नवीन ऐकायला, खूपदा त्यांचे प्रश्नांवरनं लक्षात येतं की अरे ह्यांना खूप म्हणजे आवडतंय किंवा ह्यांना माहिती करून घ्यायची आहे त्या गोष्टीची. तर साधारण 40 ते 55 म्हणू शकतो ह्या एज ग्रुपमधली लोकं. आणि हेरिटेज जे गणपती वॉक म्हणते त्याला तर माझ्या मुंबईहून पण लोक आलेली आहेत त्या वॉक्सना.
1: म्हणजे पुणे म्हणजे संस्कृती पण आहे, ऐतिहासिक परंपरा पण आहे आणि विद्येचं माहेरघर पण आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत. मला सांगा तुमचं आता भविष्यात तुमच्या काय योजना आहेत?
0: रिसेंटली मी कर्नाटकात गेले होते, तर तिकडे येल्लापूर म्हणून एक जागा आहे, तर तिथे अजूनही काही असे ट्राईब्स आहेत म्हणजे ज्यांना सिद्धी म्हणतात. हे साऊथ आफ्रिकेहून पोर्तुगीजनी त्यावेळेला त्यांना स्लेव्स म्हणून इथे कामासाठी म्हणून आणलेलं होतं. त्यांच्या पिढ्या अजूनही आपल्याला दिसतात आणि हे बघितल्यावर आपल्याला अगदी लक्षात येईल की ही साऊथ आफ्रिकन दिसतात, म्हणजे तिकडचीच लोक हे कळतं. फक्त त्यांची वेशभूषा आपल्यासारखी आहे, आता साड्या नेसतात किंवा असे, पण त्यांचं एकंदरीत आपण जर चेहरा बघितला, केस बघितले, तर ती तशीच दिसतात.
1: आणि भाषा कोणती?
0: भाषा ती लोक ना मराठी आणि कन्नड असं मिक्स कोंकणी आहे. कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले, पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले, मी म्हणलं की अरे आपल्याला हे समजतं ते काय बोलतात. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला सोपं गेलं आणि त्यांनाही मला म्हणजे जे काय मी विचारत होते तर ते व्यवस्थित मला उत्तरं देत होती. तर तिथे गेल्यानंतर मला म्हणजे आपल्याला ना खूप रिअलायझेशन होतात. तर त्यावेळेला मी त्यांना काही गोष्टी विचारत होते, तर ते म्हणले की मॅडम मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवत जो असतो, प्रत्येक गावाचा एक दैवत असतो, तर ते दाखवायला घेऊन जातात. ते जंगलातच होतं आणि हे जे सिद्धी लोक आहेत ती सर्व धर्मीय आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे जे इथे आम्ही काही मंदिर वगैरे बांधलं नाही, तिथे फक्त एक दगड होता ज्याची ती पूजा करतात आणि त्याला फक्त त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं, म्हणजे एक असा सर्कल केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे तर आम्ही का देऊळ बांधलं नाहीये, कारण इथे मग त्या गोष्टीवरनं भांडाभांडी नकोच की हे कोणीही या आणि कोणीही पूजन करा,
1: तिला पूजा
0: तिला, हा बरोबर, शक्तीला पूजायचं. तर हे मला छान वाटलं यांच्याकडनं ऐकायला. आणि मी असं म्हणले की सस्टेनेबल आपण म्हणत असतो हल्ली की सस्टेनेबल लिव्हिंग, आपण स्वतः जितका कचरा करतो, पण ही लोक नेचरमध्येच राहतात, त्यांच्याकडे कचरा करायला वावच नाही, कारण जे काय आहे ते त्यांच्याच रिसोर्सेस, जवळपासच्याच रिसोर्सेस मधनं त्यांना मिळत असतं. म्हणजे मी गेल्यानंतर तिथे मला खूप छान वाटत होतं त्या लोकांना बघून. अजूनही ते छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळं त्यांनी मला गूळ दिला. तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता, म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही, पण आपण जसं श्रीखंड हा खातो. आणि ते मला व्यवस्थित करतात, ते म्हणले हो. आणि हा घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात.

0: तर म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही, त्यामुळे हे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं, तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते, त्याचा ज्यूस आणि तो गुळ. ते म्हणजे मला त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स, त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात ते पण ना खूप सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी.
1: बरं,
0: हा त्यांचं ते पानं बिनं लावून त्या अजूनही त्या पद्धतीनं त्यांचं ते कॉस्ट्युम असतं आणि तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात.
1: लाकडापासून
0: ओढापासून आणि ते स्वतः तयार करतात. आणि मग त्यांना मी विचारलं की कशा पद्धतीनं, तर लाकडाचा ओंडका आणि त्याला अटॅच कसे करणार ना, तर ते खेळ सुद्धा ते लाकडापासून तयार करतात.
1: बरं,
0: हो तर हे इतकं छान. आणि त्या मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी म्हणजे भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले, तर मला हे खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच लोकांना अशा ठिकाणी, म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये अशा ठिकाणीच घेऊन जाण्यात मला मजा वाटते. म्हणून हेरिटेज वॉक का करावा, कारण आपण ज्यांच्या बरोबर जातो आपण बघणं आणि त्यांच्या दृष्टीनं बघणं आणि आपण काही गोष्टी सांगणं आणि तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं हे त्यावेळेला होतं.
1: खूप छान अर्चना, तुम्ही हे खरंच खूप छान काम करता आहात आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना तुम्ही त्याचं ज्ञान देत आहात. इतिहास हा केवळ पुस्तकातच नसतो, तो शहराच्या रस्त्यावर जिवंत असतो, याची अनुभूती या आपल्या हेरिटेज वॉक मधून आपण घडवता. आणि वारसा जपणं म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचं संरक्षण नाही, तर त्याच्या मागच्या कथा, संस्कृती आणि अस्मितेचं जतन करणं, ही जाणीव समाजात रुजवण्याचं काम अर्चनाताई इतके वर्षापासून करतायत. आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली, स्वप्नांना लिंग नसतं, असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आपल्या सगळ्या मैत्रिणींची इतके भरभरून तुम्ही बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं ही माहिती देताना. आणि मला पण त्यावेळेस उत्तरं देताना सुद्धा मला काही गोष्टी अशा आठवत होत्या की आपण खरंच तिकडे पोहोचलोय. मी पण खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद,
1: खूप खूप धन्यवाद. आताच आपण वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत.

0: या गीतानंतर मैत्रिणींनो आपण ऐकणार आहोत स्मिता कुलकर्णी हिनं सादर केलेलं एकपात्री प्रहसन. मैत्रिणींनो पण एकपात्री म्हणजे काय माहितीये ना? कारण काय, बरेचदा एकपात्री, द्विपात्री, नाट्यछटा, नाटक, स्वगत याच्यामध्ये सगळ्यांची गल्लत होते. तर एकपात्री म्हणजे एकाच व्यक्तीनं रंगमंचावर सादर केलेली कला किंवा नाटक. यामध्ये एकच अभिनेता किंवा अभिनेत्री, विविध पात्र, त्यांचे आवाज आणि हावभाव बदलून एकटाच संपूर्ण कार्यक्रम किंवा नाटक सादर करतो. चला तर मग ऐकूया स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
1: आले आले आले, अरे अरे अरे, किती नरड दाबल त्या घंटीच. आता दुपारच्याला कोण आलंय कुणास ठाऊक. दुपारी 1 ते 4 झोपायची वेळ असते, कस कळत नाही लोकांना. हाय हाय हाय, आता उठून जावं लागणार दारू उघडाया. कोण आहे?
2: नमस्कार, मी सुनीता चव्हाण.
1: कोण सुनीता चव्हाण? म्या नाही ओळखत तुला.
2: अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार मला.
1: तू ओळखतीस मला?
2: नाही.
1: तू मला ओळखत नाही, म्या तुला ओळखत नाही, मग कशाला आली आहेस इकडं? हा, अनोळखी माणसाला घेत नाही मी घरात. एकतर माझी झोप मोड केली दुपारची, आणि काय बडबड करत बसली आहेस इकडं? चल निघ.
2: ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेले नाही.
1: तेच तर म्हणतीये मी, मला तरी कुठेही आहे तुझ्याशी गप्पा माराया. झोपू दे बर मला, जा म्हणलं ना.
2: अहो आजी, आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी जनगणना करायला आलीये म्युन्सिपाल्टी कडून. हे बघा, हे माझं आयकार, मला तुमची काही माहिती हवी आहे.
1: आजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग, ही म्हातारी तुझ्या बोलण्याला फसल? हा ग, मला माहिती आहे तुझ्यासारखे लोक असंच काहीतरी कारण सांगून घरात घुसत्यात आणि समद घर लुटून नेत्यात.
2: काहीही काय बोलताय आजी, माझं ऐकून दाखवलं की मी तुम्हाला.
1: ते कार्ड बिर्ड मला काही सांगू.

बघस, चल निघ म्हणलं ना. अहो आजी, विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हा बघा, हा माझ्याकडे फॉर्म आहे, तो तुम्हाला फक्त भरून द्यायचा आहे. म्या नाही देणार बघ. तू जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही. अहो हे बघा ना, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काय खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म? ते काय मला माहित. आता का तुम्हाला असं वाटत कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणाला? काय नाही, बघू बघू बघू तुझा फारम. आण बरं इकडं. हे बघा, बघू बघू बघू. हा आजी, ह्या बघा, दिसतोय का? हा जोशांचा आहे, पाचव्या मजल्यावर राहतात ना त्यांचा. बघू बघू. पर काय ग, आमच्या इथं पाच जोशी राहत्यात. एकदा इथं येऊन तुला लगेच कशा लक्षात राहिलं ग कि हा पाचव्या मजल्यावरच्या जोशांचाच फार्म आहे ते? नक्कीच तू पाळत ठेवलेस बघ आमच्यावर. अहो आजी, तसं काही नाही. अहो आता त्यांच्याकडूनच आले ना म्हणून लक्षात राहिलंय इतकंच. अस मला पशुतीस, पाचव्या मजल्यावर होतीस तर तिथून लगेच सातव्या मजल्यावर कशी काय आलीस ग? सहाव्या मजल्यावर काय कबूतर राहत नाहीत आमच्या? सहाव्या मजल्यावरच्या शिंद्यांचा फार्म कुठे? अहो आजी, सहाव्या मजल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत. आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा बाकीच्या लोकांचे फॉर्म. हा बघा बघू, त्या गोल गोट्यानं पण भरलाय फार्म. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणना आली असणार, नाहीतर तो चौथाच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही. ये आत ये बस इत. अहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री पटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा, मी भरते तुमचा फॉर्म. तू बरी भरशील माझा फार्म? हा माझ हात काय केळी खायला गेलत काय? आणि इकडं तो फार्म भरून देते म्हणे. अहो आजी, तुम्हाला त्रास नको म्हणून म्हटलं मी. नकळ तर राहिलं बरं तुम्हीच. तुम्ही घरात किती माणसं ते लिहा. माझे डोळे काय फुटले नाहीत, येतय मला वाचाया. चार बुक शिकली मी अभी. बर बर लिहा तुम्हीच. कोण कोण राहतो घरात, त्यांची आवली आहे इथे घरात? वय म्हणजे बघ, हा शंकरराव दादा अण्णा, रमी सुमी शैलू नलू बाबू बाळू इट्टू रकमा मोती शेवंता बकुळी हनुमान शिरप्या. काय इतक्या लवकर हाताने घरात? हित नाही ग आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा, शंकरराव म्हणजे दादाने अण्णाचा बा. म्हणजे आमचे धनीच की ग. रमी आणि सुमी दादाने अण्णाच्या बायका, शैलू आणि बाबू दादाची पोर, नलू आणि बाळू अण्णाची, इट्टू आणि रकमा आमच्या घरी काम करत्यात, मोती आमचं कुत्र, शेवंती आमची गाय, बकुळी तिचं वासरू, आणि हनुमी आणि शिरप्या म्हणजे आमची बैल जोडी. आमचा वाडा म्हणजे कसा अगदी भरलं गोकुळ आहे गोकुळ. ओ आजी, तुमच्या गावाकडच्या गोकुळात कोण कोण आहे, मला काय करायचंय, इथे काय ते सांगा. अगं

0: काय थाट आहे आमच्या गावाकडं, काय मान आहे आम्हाला गावात. बक्क शेती वाडी जमीन जुंबलं काय विचारू नगस.
1: नाही विचारत आहे तुम्हाला, मला उशीर होतोय हो. सांगता का प्लीज इथं कोण कोण राहत ते?
0: इथं वय ओकलेले काळे, पांढरे हिरवे डोळे,
1: अहो
0: शहा पवार पाटील शिंदे आणि जोशी जोशी जोशी जोशी जोशी.
1: शी अहो काय हे, अख्ख्या सोसायटीत कोण राहतं ते विचारलंय का या फॉर्म मध्ये?
0: मला काय माहित,
1: अहो मग वाचा ना तो फॉर्म आणि त्यात विचारले तितकीच माहिती द्या. कशाला उगाच पण माहिती सांगून माझा वेळ वाया घालवताय.
0: बर बर,
1: घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या
0: 17.
1: 17 जण राहतात इथे?
0: अग मगाशी सांगितली ना वसमधी यादी गावाकडे राहणाऱ्या माणसांची. मज बर परत, शंकरराव दादा अण्णा
1: अहो आजी अहो, किती वेळा सांगू तुम्हाला, गावाकडचे नाही, इथं राहणाऱ्या माणसांची नावं हवी आहेत.
0: अग परवा आमच्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा नि मला.
1: अहो ते मला कसं माहिती, मला इथली जबाबदारी दिली आहे, बाकीचं मला काय माहित नाही.
0: अरे माहित नाही म्हणजे असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझं? जा पूर्ण माहिती करून घे आणि मग ये माझ्याकडं.
1: अरे काय ताप आहे या बाईचा, घरात कुणी आहे का दुसरं?
0: काय काय ताप आहे म्हणतीस? हा माझा त्रास होतो तर आलीस कशाला इकडं? मी काय अक्ष देऊन बोलावणं केलं होतं तुला? नाही बरं, जा तुझा फारम काय करशील. तस बी मेलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस? माणसांची म्हणजे तुम्ही काय भूत भीत आहात का? राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम येते मी. अग घाबरू नगस, गंमत केली मी जरा तुझी. कुठं निघालीस? ये आत ये, पाणी पी थोडं, कलिंबू सरबत करू. खर तर आता माझी चहाचीच येळ झाली आहे. पर तू ना तू आलीस तर सरबत करते थंडगार बरफ घालून.
1: नको नको, मला फक्त फॉर्म भरून द्या, मी निघते लगेच.
0: अशी बरी सोडन म्या तुला, ये आत ये. अग घाबरू नगस, आता सरबत पिल्याशिवाय काय तुझी सुटका नाही बघ.
1: नाही नको नको, मला जाऊ द्या, राहू दे तो फॉर्म पण तुमच्याकडे राहू दे, येते मी.
0: थांब अग धमके जरा. आव आव येता का जरा बाहेर, या पोरीला म्या भूत आहे असं वाटतंय. माझी लाखीची आई ग भूत व्हायची, पर मरण असं काय येतंय ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार.
1: आजोबा अजून नाही अजून बाहेर
0: येतील येतील, येत की काय घाई आहे?
1: अहो आजी तुम्हाला नसेल घाई, पण मला जायचंय घरी.
0: आव आव येत आहे ना बाहेर.
1: बघ ना ग, 4 महिने झाले हाक मारायले, पर बाहेरच येत नाहीत बघ. 4 महिने आहो आजी काय बोलताय काय तुम्ही?
0: अग खरच 4 महिन्यापासून बोलवायले यांना बाहेर या बाहेर या म्हणून, पर येतच नाहीत बघ, काय बी ऐकत नाहीत माझ. पोरांनी आमच्या गावचं सगळं ऐकून खाल्लं,

0: अनामदोग म्हातारा म्हातारीला इथं वृद्धाश्रमात आणून टाकलं आणि परत तोंड म्हणून दाखवलं नाही बघ. यांना तिकडं काय ग मन म्हणून तिथून पळून आलो. गाठीशी थोडं लपून आणलेलं पैकन दागिनं होते ते इकून हे घर भाड्याने घेतलं. परीत बी त्यांना काय बी करमलं नाही बघ. आणि एक दिस असंच दुपारच्या लाज झोपले, चहा झाल्यावर दहा हाका मारल्या. पर एक नाय आणि दोन नाय, हात बघायला गेले तर समद संपलं होत ग. काय बोलताय तुम्ही, मला भीती वाटते ना. चलो चलो मी निघते. अग पुढच तरी आई नको नको मी चालले चल. अग मी आकाशी मी आले ते तरी आई
1: काय ग कोण आले कोणाशी बोलतीस.
0: आव मला फसवाया आली होती एक बामटी, कस हुसकून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मेसेज व्हॉट्सअपवर, ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या लोकांची माहिती घेते आणि मग घरात घुसून कशी लुटती लोकांना. ते तवाच ठरवलं होतं मी, आज कोणी आलं घरला तर त्यांना कस पळवून लावायचं ते.
1: वो वो लय हुशार झाली ग माझी बाळ. अग येडी का खुळी तू, हा नक्की भामटीच होती का ती. अग आपल्या सरकारकडनं तस जनगणनेचं काम चालू आहे, फार महत्वाचं काम आहे बर का ते. जनगणनेसाठी आलेल्या समद्या माणसांना सहकार्य करून समधी माहिती द्या असं आवाहन करते सरकार, आणि तू त्यांच्याकडून आलेला बाईलाच हुसकावून लावलंस होय.
0: अव जनगणनेच काम करायच पाहिजे, म्या कुठं नाही म्हणती. लय महत्वाचं काम आहे ते, मला बी माहित आहे. त्यांना माहिती द्यायलाच पाहिजे समधी खरी खरी. खरं तर हे जनकल्याणाचंच काम आहे. आपल्या कल्याणासाठी सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी समधी माहिती फार महत्वाची असते, होय ना.
1: आता कस एकदम शान्यावरी बराबर बोललीस बघ.
0: आव पर ह्याचाच फायदा घेतात ना ही भामटी लोक, आणि गरीब बिचारे लोकांना फसवत्यात. हे काय बरोबर आहे का सांगा मला.
1: अग पण तू त्याच्या सरकारी अधिकाऱ्यालाच पळवून लावलं, जाऊ बोलवून आण तिला.
0: आव आता इतका वेळ तिच्याशी बोलून दमले बघा. मी
1: म्हंटलच ना मग अशी एकदम हुशार आहे बघ माझी बाय, लावला ना मला कामाला. आणतो बाई आणतो, मी तिला बोलवून आणतो. तिला समधी खरी खरी माहिती देऊया बर का. आलोच मी.
2: मैत्रिणींनो आताच आपण स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलेलं एकपात्री प्रहसन ऐकलं. विषय होता जनगणना. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद.

बरं तर मैत्रिणींनो, या नाट्यपदाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच. तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्य वृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
3: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। दुपार

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत

0: निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ द्यावी, मात्र त्यांना चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेत आजही गदारोळ कायम राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजी सुरू झाली. सभापती ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना कामकाज चालू द्यायची विनंती केली. धोरण विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण ते विचारांमधूनच व्यक्त व्हायला हवेत. देशाला सभागृहांचं कामकाज चालताना बघायचं आहे असं ते म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास चालू द्यायची विनंती त्यांनी केली, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सभागृहात आपल्या पेहरावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांनी उपस्थित केला. त्यावर इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी केली. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या रेल्वेची जवळपास 89% तिकीटं ऑनलाईन बुक होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. लोकसभेत आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मांडलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत केरळचं नाव बदलून केरळम असं करण्यासंबंधीचं विधेयक मांडतील. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकही आज चर्चा आणि संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनांसाठी योग्य नसून तिथं आंदोलनांची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडून घेतली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवायांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्यानं घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या

0: लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 पदं रिक्त आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्री विजय यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं की लोकसंख्येवर यशस्वी नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर मतदार पुनर्रचनेचा प्रतिकूल परिणाम होता कामा नये ही काळजी घेणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्तावात याला पाठिंबा दिला आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीच्या 11 मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमोर जिल्ह्यामध्ये गटलोग इथं गाडी खोल दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. परंतु आज राज्यात विविध ठिकाणी हवामानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दरड कोसळल्यानं बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानात 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि उज्जैन इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 जिल्ह्यातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांसह प्रयागराजमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18 दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 1:40 झाली आहेत. आता ऐकूया जिल्हा वार्तापत्र अंतर्गत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3 जणांचा मृत्यू, 2 जण पुरात बेपत्ता तर 51 घरांची पडझड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातल्या 9020 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

0: कर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या 10,470 पात्र शेतकऱ्यांची ई KYC यशस्वीरित्या पूर्ण. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
1: धुळे जिल्ह्यात 30 आणि 31 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच 3 जणांची प्राणहानी झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या मुसळधार पावसात जिल्ह्यात 51 घरांची पडझड तर 11 जनावरे सुद्धा दगावली आहेत. धुळे तालुक्यातील आंबोडे गावातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेले पिता पुत्रांचा अद्यापही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या शेती घरे आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण केले जात आहेत. धुळे जिल्ह्यात 30 जुलैला रात्री तसेच 31 जुलैला पहाटे पासून अतिवृष्टी झाली होती. यात 7 मंडळांमध्ये 11 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला होता. त्यामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर येऊन काही नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. सर्वात जास्त 26 घरे धुळे तालुक्यातील आहेत तर साक्री तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने साक्री येथे 1 आणि पिंपणेर येथे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आंबोडे गावातील नुकसानीची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच पाहणी केली आहे. मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातील 9020 शेतकऱ्यांना 89,74,051,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यात धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,596 शेतकरी सभासदांना 32,13,99,407 रुपये एवढ्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल असे आवाहन देखील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी प्राथमिक दूध संकलन ते दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन या विषयावरील 1 दिवसीय कार्यशाळा नुकतीच धुळे शहरात घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील 250 दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक आणि दूध व्यावसायिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्राध्यापक डॉक्टर देसले यांनी बदलत्या बाजारपेठेतील गुणवत्तेचे महत्व याविषयी सकोल मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील डॉक्टर धनराज चौधरी यांनी डेअरी व्यावसायिकांनी दूध स्वीकारताना घ्यावयाची काळजी, बेसळीचे प्रकार, बेसळ ओळखण्यासाठीच्या शास्त्रीय चाचण्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ATR लॅबोरेटरी जळगाव येथील प्रशिक्षक वृषाली दुबे यांनी दुग्ध व्यावसायिकांना अन्न सुरक्षा संदर्भात प्रशिक्षण दिले. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मोठ्या मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे जिल्हाभरात आयोजन केले गेले. नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तळोदा येथे शहरातील बिरसा मंडा चौकात आदिवासी समाजाने भव्य रॅली काढली. आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले. अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर आश्रमशाळेत विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या शौर्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. नंदुरबार जिल्ह्यातील 10,470 पात्र शेतकऱ्यांची ई KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 214 विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. दिनांक 1 ते 31 जुलै या कालावधीत पार पडलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल 9,967 लाभार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवा आणि तपासण्यांचा लाभ घेतला. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

चाबियां घर की

विशेष मेगा एपिसोड वंदे मातरम, एक जय घोष।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथे घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे

0: देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है।
1: विरोधकांना सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा. या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग 18व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनासाठी योग्य नसून तिथे आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारव्यांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा कायद्याने घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदे आहेत. गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 अधिक खासगी कंपन्या बंद पडल्या, अवसायांना निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न विचारला होता. यातल्या सर्वाधिक 12,000 कंपन्या मुंबईतल्या तर सुमारे 6,500 पुण्यातल्या होत्या. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे हे उद्योग बंद पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणी तपासणी करून माहिती देऊ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतले इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचं मुख्याध्यापक आणि 2 वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विर्लेपाले इथं बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

0: हर घर तिरंगा अभियानांतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. नांदेड वाघळा महानगरपालिकेच्या वतीनं आज नांदेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. बीड शहरात भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका जळगाव जामोद इथं तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जागतिक हत्ती दिन. भारतीय वन्यजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातले 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले. वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ईटॅक या संस्थेच्या वतीनं गजलोक या विशेष माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता MGM विद्यापीठामध्ये व्ही शांताराम सभागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातून जाणारी एसटी वाहतूक पुढचे आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरची एसटी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे अंतर 42 किलोमीटरने वाढलं असून साहजिकच तिकिटाच्या दरात आणि प्रवासाच्या वेळेतही वाढ होणार असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एसटी प्रशासनानं केलं आहे. अवजड वाहतुकीसाठी आंबाघाट 1 ऑगस्टपासूनच बंद करण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणाचं काम, पावसामुळे रस्त्याला भेगा पडणं, दरड कोसळणं, रस्ते खचणं अशा घटनांमुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाल्यानं एसटी वाहतूकही थांबवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: देशों में से एक है जहाँ की आबादी का एक बड़ा हिस्सा 35 वर्ष से कम आयु का है. तो भारत का युवा जो है उसको हम केवल जनसांख्यिकीय लाभांश यानी डेमोग्राफिक डिविडेंड ये नहीं हम बोल सकते, ये आंकड़ा नहीं है वो लोग ये नहीं हम मान सकते, बल्कि देश के आर्थिक, तकनीकी और सांस्कृतिक बदलाव का मुख्य कारक भी हमारे युवा हैं.
2: ये तो बात आपने बहुत सही कही दीपा. और आज का भारतीय युवा केवल अवसरों की तलाश नहीं कर रहा है, बल्कि स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया और नए विचारों के जरिए खुद अवसर पैदा कर रहा है. अंतरिक्ष से लेकर खेल के मैदान तक या तकनीक से लेकर सामाजिक क्रांति तक भारत का युवा हर क्षेत्र में विश्व स्तर पर अपनी पहचान बना रहे हैं.
1: बिल्कुल सही कहा. और अंतर्राष्ट्रीय युवा दिवस और एक देश के युवाओं का ये संगम इस बात का प्रतीक है कि जब युवा सशक्त होता है तो वो न केवल अपने देश की प्रगति का मार्ग प्रशस्त करता है बल्कि पूरी दुनिया को एक नई दिशा दिखाने का भी सामर्थ्य रखता है.
2: बस युवाओं को कुछ बातों का ध्यान रखना चाहिए, जैसे समय का बहुत ध्यान रखना चाहिए.
1: बिल्कुल सही
2: कि ये जो महत्वपूर्ण वर्ष है ना, ये जिंदगी में बार बार नहीं आती.
1: बिल्कुल. और ये ऊर्जा भी बार बार नहीं मिलेगी. हाँ, है ना, इसे संगठित करके रखना होता है.
2: तो बस ये जो समय है इसका बहुत ध्यान रखना चाहिए. और हमारे जो बड़े बुजुर्ग कहते हैं कि भाई समय का ध्यान रखो, थोड़ा मोबाइल से दूर रहो, थोड़ा पढ़ लिख लो, तो उन बातों को जो युवा ध्यान में रखते हैं ना उनका जीवन उज्जवल हो जाता है.
1: बिल्कुल.
2: और सबसे जरूर बात है मेहनत.
1: जी बिल्कुल सही कहा. और ये वो सुनहरे वर्ष हैं जहां आप जो चाहे वो

श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलात आंधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गात आहेत मुकेश आणि सुमन कल्याणपूर. चित्रपट आहे साथी.

श्रोतेहो आपण ऐकलत रास्ते प्यार के या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत, लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आपण ऐकताय गीत गुंजन, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट पत्थर के सनम.

आपण ऐकलत मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. माया या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. संगीतबद्ध केलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. गीतगुंजन या कार्यक्रमात शेवटी ऐकूया एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं प्रेम पुजारी या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं नीरज यांचं गीत.

श्रोते हो या गीताबरोबरच गीतगुंजन हा कार्यक्रम संपला. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 5:30 होत आहेत. प्रथम युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करू. प्रथम ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टेट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. धैर्याने पुढे चला, विजय तुमचाच आहे. तरुणाई म्हणजे स्वप्न पाहण्याचे, नवे विचार स्वीकारण्याचे आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला नवी दिशा देण्याचे वय. आजचा युवा बदलत्या जगाचा केवळ साक्षीदार नाही, तर त्या बदलाचा महत्वाचा शिल्पकार आहे. अशा युवा शक्तीला धैर्य, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा जागतिक युवा दिन 2026 विशेष महत्वाचा ठरतो. जागतिक युवा दिनाची सुरुवात संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 1985 मध्ये केली. जगभरातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्या प्रश्नांना आणि स्वप्नांना व्यासपीठ देणे, तसेच त्यांच्यामध्ये बंधुभाव, आशा आणि सेवाभाव निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. 1986 मध्ये पहिला जागतिक युवा दिन आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून हा युवा पिढीच्या सहभागाचा जागतिक प्रवास बनला आहे. 2026 41व्या जागतिक युवा दिनाची थीम आहे टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड, म्हणजेच धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. ही थीम योहान 16:33 या बायबलमधील वचनावर आधारित आहे. या संदेशातून संकटे, भीती, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातही धैर्याने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही राष्ट्राचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्या राष्ट्रातील युवक. त्यांच्या विचारात ऊर्जा असते, कृतीत जोम असतो आणि स्वप्नात भविष्याची दिशा दडलेली असते. युवक हे समाजातील परिवर्तनाचे वाहक असतात. त्यांच्या हातात राष्ट्राची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रगती अवलंबून

अवलंबून असते. त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व गुण विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, जागतिकीकरण आणि स्पर्धा यांच्या युगात युवकांसमोर अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक आव्हानेही उभी आहेत. या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक महत्वाचे ठरतात. त्यांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणुकीमुळे युवकांना जीवनाचे योग्य ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते. याच संदेशासह प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत या आपल्या खास कार्यक्रमाची सुरुवात करूया.

मित्रांनो, युवक दिन हा युवकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय करतो, राष्ट्राच्या विकासात आपले योगदान कसे असावे, आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल याचा विचार या दिवशी प्रत्येक तरुणाने करणे आवश्यक आहे. हा दिवस युवकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्यात सकारात्मक विचार, कर्तव्य भावना आणि नेतृत्वाची भावना जागृत करतो. या दिवसामागील उद्देश अत्यंत व्यापक आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेले संदेश केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक, राष्ट्रीय, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांनी समृद्ध होते. त्यांनी युवकांना आत्मविश्वास, चारित्र्य, परिश्रम, शिस्त, धैर्य, सेवा आणि राष्ट्रप्रेम यांचा मार्ग दाखवला. भारत हा जगातील सर्वाधिक युवक संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारताला महासत्ता बनविण्यात तिची महत्वाची भूमिका असू शकते. म्हणूनच युवक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून युवकांच्या क्षमता, कर्तृत्व आणि जबाबदारी यांची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी देशभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे आणि युवक संघटनांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, योग शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक सेवा उपक्रम आणि युवक मेळावे आयोजित केले जातात. या उपक्रमांद्वारे युवकांना समाजाशी जोडण्याचा आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. जागतिक युवक दिनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे युवकांना संस्कृती, अध्यात्म आणि नैतिक मूल्यांशी जोडणे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक युवक पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास आणि आधुनिकतेबरोबर मूल्यांचे जतन करण्यास प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद यांचा सर्वाधिक विश्वास युवकांवर होता. त्यांचे मत होते की राष्ट्राचे भविष्य युवकांच्या हातात असते. युवकांमध्ये अपार ऊर्जा, कल्पकता आणि कार्यक्षमता असते. योग्य दिशा मिळाल्यास ते अशक्य वाटणारी कामेही शक्य करू शकतात. त्यांनी युवकांना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते स्वतःच्या शक्तीवर विश्वास नसलेली व्यक्ती कधीही महान कार्य करू शकत

नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्ती दडलेली आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ यश मिळवण्याचा संदेश नव्हता, तर चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त, निस्वार्थ सेवा आणि आत्मसंयम यांनाही तितकेच महत्व होते. युवकांनी केवळ वैयक्तिक प्रगती न करता समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठीही कार्य केले पाहिजे असे ते सांगत असत.

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या मते युवकांनी भीती, आळस, न्यूनगंड आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करून धैर्य, परिश्रम आणि आत्मविश्वास स्वीकारला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक विचारातून युवकांना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे तर जबाबदारी असल्याचे शिकवले. नेत्यामध्ये दूरदृष्टी, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, संयम आणि लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता असली पाहिजे. युवकांनी स्वतःमध्ये हे गुण विकसित केले तर ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमधील सहभागामुळे नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांनी अशा संधींचा लाभ घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा. स्वामी विवेकानंदांचा प्रत्येक संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी युवकांना निराश न होता सतत प्रयत्न करण्यास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित केले. त्यांच्या मते प्रत्येक युवकामध्ये राष्ट्र बदलण्याची क्षमता आहे. योग्य शिक्षण, चारित्र्य, शिस्त, परिश्रम आणि सेवाभाव यांच्या जोरावर भारताला जगातील सर्वोच्च राष्ट्र बनविणे शक्य आहे. त्यांनी सांगितले की जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा असतो. ध्येय निश्चित करून अखंड प्रयत्न करणारा युवकच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. त्यांच्या विचारांमध्ये आत्मविश्वास, परिश्रम, राष्ट्रप्रेम, मानवता, नैतिकता आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार करून वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

आणि नवकल्पनांचे युग मानले जाते. या बदलत्या युगात युवकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची झालीय. आजचा युवक केवळ स्वतःच्या करिअरचा विचार करणारा नसून समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवजातीच्या विकासात योगदान देणारा नागरिक बनला पाहिजे. युवक हे राष्ट्राचे वर्तमानही आहेत आणि भविष्यही आहेत. त्यांच्या विचारांवर, कृतीवर आणि निर्णयांवर देशाच्या प्रगतीची दिशा ठरत असते. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. देशातील मोठा लोकसंख्येचा वर्ग हा युवकांचा आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारत आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि नैतिक क्षेत्रात जगातील अग्रगण्य राष्ट्र बनू शकते. परंतु या शक्तीचा योग्य उपयोग झाला नाही तर तीच शक्ती देशासाठी आव्हान ठरू शकते. त्यामुळे युवकांना योग्य शिक्षण, कौशल्य, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन शिक्षणामुळे जग एका क्लिकवर उपलब्ध झाले. युवकांना ज्ञान, माहिती आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज अनेक तरुण ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, संशोधन करत आहेत, नवीन उद्योग सुरू करत आहेत आणि जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. परंतु डिजिटल युगाचे काही दुष्परिणामही आहेत. सोशल मीडियाचे अतिवापर, मोबाईलचे व्यसन, खोटी माहिती, सायबर गुन्हे, मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि सामाजिक एकाकीपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक युवक प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगात अधिक वेळ घालवतात. यामुळे युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, ध्येय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या आत्मसंयम, शिस्त आणि आत्मनियंत्रणाच्या शिकवणीचा अवलंब करून युवकांनी डिजिटल साधनांचा समाजहितासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पदवी पुरेशी नसते. युवकांनी संवाद कौशल्य, नेतृत्व, संगणक ज्ञान, संशोधन, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि उद्योजकता यासारखी कौशल्ये विकसित केली पाहिजे. कौशल्य विकासामुळे युवक आत्मनिर्भर बनतात, रोजगाराच्या संधी वाढतात आणि नवीन उद्योग उभारण्याचे धैर्य मिळते. आज भारतात स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे युवकांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे. युवकांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. समाजात अजूनही गरिबी, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, पर्यावरण प्रदूषण, लैंगिक असमानता, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता अभियान, रक्तदान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, साक्षरता अभियान, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण अशा उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सामाजिक कार्यातून नेतृत्व, संवेदनशीलता, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. यामुळे युवक अधिक परिपक्व आणि समाजाभिमुख बनतात.

मित्रांनो, आज आपण पर्यावरण संवर्धन ही जगासमोरील सर्वात मोठी गरज आहे. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या समस्या गंभीर होत आहेत. युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त जीवनशैली, जलसंधारण, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी युवकांनी पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे आवश्यक आहे. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होय. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. या विविधतेत एकता टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवकांनी जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सहिष्णुता, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून युवक देशात शांतता आणि विकासाचे वातावरण निर्माण करू शकतात. स्वामी विवेकानंदांनीही संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानण्याचा संदेश दिला होता.

मित्रांनो, आज जागतिक युवक दिनाचे महत्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. जागतिक स्पर्धा, बदलती जीवनशैली, तंत्रज्ञान, मानसिक ताण, बेरोजगारी आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा स्वीकार करावा. शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्था युवक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे युवकांना प्रेरणा देतात. जागतिक युवक दिन हा केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि राष्ट्रसेवेची नवी प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक युवकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकणे आणि पुन्हा प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे. युवकांनी वेळेचे महत्व ओळखले पाहिजे, चांगले आरोग्य राखले पाहिजे, सतत नवीन ज्ञान मिळवले पाहिजे आणि स्वतःला नैतिक दृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, जागतिक युवक दिन हा भारताच्या युवा शक्तीला जागृत करणारा, प्रेरणा देणारा आणि राष्ट्र निर्माणासाठी सज्ज करणारा महत्वपूर्ण दिवस आहे.

भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, शेती, कला, क्रीडा, संशोधन, प्रशासन आणि समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात युवकांनी उत्कृष्ट कार्य करून देशाला प्रगतीच्या शिखरावर नेले पाहिजे. स्वतःचा विकास आणि समाजाचा विकास यांचा समतोल साधणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माता ठरतो. जागतिक युवक दिन आपल्याला हेच शिकवतो की युवक ही केवळ देशाची आशा नसून देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती योग्य मूल्यांनी, योग्य शिक्षणाने आणि योग्य दिशेने प्रेरित झाली तर भारताला विकसित, समृद्ध, सशक्त आणि जगात अग्रगण्य राष्ट्र बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजच्या तरुणांसमोर करिअरची स्पर्धा, आर्थिक अस्थिरता, बदलते तंत्रज्ञान, मानसिक दबाव, सामाजिक विभाजन आणि भविष्याबाबतची अनिश्चितता अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र आव्हाने म्हणजे थांबण्याचे कारण नव्हे, उलट त्यातून शिकून अधिक सक्षम होण्याची संधी आहे. त्यामुळे या वर्षाची थीम तरुणांना सांगते, भीतीवर मात करा, आशा जपा आणि धैर्याने पुढे चला. या संदेशाचा व्यापक अर्थ केवळ धार्मिक विश्वासापुरता मर्यादित नाही. प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनातील अडचणींवर मात करताना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मूल्यांची साथ घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या कल्याणाचा विचार करणे, दुर्बल घटकांना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शांतता बंधुभावासाठी योगदान देणे ही देखील युवा शक्तीची जबाबदारी आहे. युवा म्हणजे परिवर्तनाची ऊर्जा. तंत्रज्ञानाच्या युगात ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर नवकल्पना, उद्योजकता, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञान आणि सकारात्मक संवादासाठी वापर करणे ही देखील आजच्या युवकांची जबाबदारी आहे. जागतिक युवा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तरुणांनी स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी आहे. मी काय करू शकतो या प्रश्नापासून परिवर्तनाची सुरुवात होते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, अपयशातून शिकत आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवत तरुणांनी पुढे जाणे गरजेचे आहे. 2027 जागतिक युवा दिनाचे आंतरराष्ट्रीय आयोजन दक्षिण कोरियातील सोल येथे होणार आहे. त्याची तयारी जगभर सुरू असून टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड हा संदेश या युवा प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या युवा पिढीसमोर संधींचे आकाश खुले आहे. गरज आहे ती फक्त योग्य दिशा, सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्याची. कारण संकटे कितीही मोठी असली तरी धैर्यवान मन, आशावादी विचार आणि कृतिशील युवा शक्ती परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच जागतिक युवा दिन 2026 संदेश प्रत्येक तरुणाने मनात ठेवूया. भीतीला नाही, धैर्याला होकार देऊया. निराशेला नाही, आशेला साथ देऊया. आणि स्वतःसोबत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही पुढे येऊया.

कहाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे युववाणी एअर पुणे @

0: gmail.com ईमेल आय डी पुन्हा एकदा युववाणी एअर पुणे @gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्याची पहिली सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम 6:05. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:35. कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40 आपण ऐकाल. 6:45 आरोग्यमय धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट टू बेबी सेंटर. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 7:45 आणि 8:40 दरम्यान 8:15 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. मिश्र संगीत 10:30 प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग भाग 7. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण काल 10:45. 11:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बेगम अख्तर यांनी गायलेला दादरा आणि त्यानंतर गायलेली ठुमरी आपण काल. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू.

साडेअकरा वाजता, दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 नागपूर जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल सायंकाळी ठीक 5 वाजता. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी सायंकाळी 5:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:05 मिश्र संगीत 6:10

स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकाल सायंकाळी 6:30 वाजता. यामध्ये जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयवदानाचे महत्त्व याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय धाराशिव येथील बधिरीकरण शास्त्र विभागातील भूलतज्ञ या पदावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती नगराळे यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते किशोर पवार. 7:15 कलाविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकाल. यामध्ये राष्ट्रीय आणि नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजना याविषयी मनाली कांबळे यांची मुलाखत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:45 लोकरंग या कार्यक्रमात जय हनुमान भजनी मंडळ पानगाव तालुका कळंब यांनी गायलेले भजन आपण ऐकाल. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. आणि 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम हिंदी पत्रगीत आपण ऐकाल. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू.

0: आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:11 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल का सर?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग बिहाग.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग बिहाग ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम घे भरारी. तत्पूर्वी ऐकूया.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
0: श्रोते हो, ऐकूया घे भरारी या कार्यक्रमात युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारा, नव्या पिढीच्या सामर्थ्याचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. जागतिक युवक दिनानिमित्त प्राध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्याशी रागिनी पाटील यांनी साधलेला संवाद.

नमस्कार, मधुर स्वरांनी झुळझुळणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घे भरारी आपल्या युवक दोस्तांच्या कार्यक्रमात मी आपली युवा मैत्रीण रागिणी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, घे भरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो, तर कधी आपण आपल्या युवा दोस्तांशी गप्पा मारतो, तर कधी आपल्या या युवा शक्तीला प्रेरणा आणि योग्य दिशा देण्यासाठी काही मार्गदर्शक येतात. दोस्तो हो, अशाच प्रकारचे मार्गदर्शक आज आपल्याला लाभले आहेत. मित्रांनो, युवा शक्ती म्हणजे केवळ देशाची लोकसंख्या नाही, तर ती देशाच्या वर्तमानाला दिशा आणि भविष्याला एक आकार देणारी ऊर्जा आहे. आजच्या युवकांच्या विचारांमध्ये, स्वप्नामध्ये आणि कृतीमध्ये उद्याचा आपला भारत देश दडलेला आहे. जागतिक युवा दिनाच्या निमित्तानं आपण युवकांचे प्रश्न, त्यांच्या संधी, त्यांच्या समोर असलेली आव्हानं आणि देशाच्या विकासातील त्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यास

0: साठी आज आपल्या सोबत आहेत श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील प्राध्यापक नंदकुमार नन्नवरे. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मी पहिल्यांदा असा प्रश्न विचारेन की आजचा जो हा जागतिक युवा दिन आहे, हा साजरा करण्यामागचा उद्देश काय?
1: आज आपण पाहिलं तर प्रत्येक देशामध्ये युवकांची भूमिका त्या देशाच्या उभारणीमध्ये खूप महत्त्वाची राहिलेली आहे. अगदी मी इतिहासाचा अभ्यासक म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या देशाला जर तुम्ही पारतंत्र्यामध्ये असताना थोडा विचार केला तर भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील यासारखे युवक हसत हसत फासावर गेलेले आहेत. आणि अशा युवकांच्यापासून आपल्या देशातल्या तरुणांनी त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणजेच एखाद्या देशाला पारतंत्र्यामधून मुक्त करण्यासाठी जेवढी भूमिका त्या देशातील वयस्कर लोकांची आहे, स्त्रियांची आहे, तेवढीच भूमिका युवकांची सुद्धा निश्चितपणे अगदी महत्त्वाची ठरू शकते. म्हणून मी असं म्हणेन की आज आपण विकसित भारताच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर आपल्या देशातल्या युवकांना आपल्याला या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. आणि जगातल्या सर्वच देशांनी आपल्या आपल्या देशातील युवकांना योग्य प्रकारचं शिक्षण, त्यांना मार्गदर्शन, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडेल अशा पद्धतीचं आपण प्रोग्राम केले पाहिजेत. आणि म्हणून मला वाटतं आज जगभरातील तरुणांसाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा किंवा मोलाचा आहे.
0: अगदी खरंय सर. बरं सर, युवकांनी आपल्या देशाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय व्हायला पाहिजे, याबरोबरच युवकांमध्ये कोणते गुण विकसित व्हायला पाहिजेत?
1: बघा, आपल्या देशाला खूप मोठी प्राचीन परंपरा आहे, इतिहासाची सुद्धा खूप मोठी परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे. मी इतिहासातील काही दाखले सुद्धा आपल्याला देऊ शकतो. अगदी आपल्या भारत मातेच्या पारतंत्र्यासाठी अगदी 15 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या वयोवृद्ध असलेल्या एका महिलेपर्यंत प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून युवकांनी आज आपल्या देशामध्ये या सर्व लोकांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. इतिहासातील ज्या काही महत्त्वाच्या क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी जे आपलं योगदान दिलेलं आहे त्यापासून आजच्या युवकांनी प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या आकाराला, देशाच्या जडणघडणीला हातभार लावण्यासाठी म्हणून ह्या युवकांची खूप मोठी मोलाची मदत होऊ शकते.
0: अगदी खरे. सर, आजच्या युवकांनी अर्थात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे?
1: खरं तर असं म्हटलं जातं, प्रत्येक घरातून संस्काराची सुरुवात होत असते. आपण असं म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणून मूल जन्माला आल्यापासून जे काही ते संस्काराची शिदोरी फक्त शाळेमध्येच होत नसून ते आपल्या कुटुंबापासूनच होत असते. आणि ज्या कुटुंबामध्ये लहान मुलामुलीवर चांगले संस्कार होत असतात तेच मुलं भविष्यामध्ये चांगले चारित्र्य निर्माण करू शकतात. बघा, चरित्र का विकास सबसे बडी शिक्षा है असं स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात. आणि मला वाटतं की प्रत्येक शाळेमधील विद्यार्थ्यांवर शिक्षण म्हणजे काय असतं, चांगल्या सवयी लावणं हे शिक्षण असतं. सुसंस्कार, वैज्ञानिक जाणीवा, अंधश्रद्धाचं निर्मूलन, व्यसनापासून तरुण दूर होणं यासाठी जे क्लियर आपण विद्यार्थ्यांना देतो तेच तरुणांना सुद्धा देणं गरजेचं आहे. म्हणून आजचा जो काही तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग एका विधायक मार्गाला कसा लागेल याच्यासाठी प्रत्येक शाळेमधून चांगल्या पद्धतीचं चारित्र्य तयार होणारं शिक्षण देण्याची गरज आहे आजच्या तरुणांना.
0: अगदी खरंय सर. सर, युवकांच्या या गोष्टी तर महत्वाच्या असतीलच, असतातच आणि आहेत सुद्धा, त्याबरोबरच त्यांच्यासमोर काही आव्हानं सुद्धा आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल
1: तरुणांना? एक तर काय होतंय, आजचा तरुण हा अत्यंत एक अशा प्रकारच्या जगामध्ये जन्माला आलेला आहे की ज्या वेळेस आपण माहिती तंत्रज्ञान ज्याला म्हणू आपण किंवा माहितीचा प्रचंड मोठा स्फोट झालेला आहे आज. आणि अशा काळामध्ये कोरोनाचा पिरियड पण आपला मध्ये येऊन गेला, त्याच्यानंतर जगावरती आलेलं हे संकट आहे, AIचा जमाना आहे किंवा त्याला आपण मोबाईल म्हणू, व्हॉट्सअप म्हणू किंवा फेसबुक म्हणू, इन्स्टा म्हणू, अशा एका अतिशय डिजिटल युगामध्ये आजचा तरुण संभ्रम अवस्थेमध्ये आहे. म्हणून या तरुणांच्या समोर आपल्याला जर सांगायचं झालं तर आजचा तरुण खूप बुद्धिमान आहे, मात्र त्यांना योग्य दिशेनं आपल्याला घेऊन जाण्याची गरज आहे. त्या मोबाईलचे दुष्परिणाम, मोबाईल वापरलाच पाहिजे ठीक आहे, परंतु त्या मोबाईलचा अतिरेक, आपण त्या मोबाईलमध्ये किती वेळ घालवतोय आणि काय पाहतोय

0: हे सुद्धा आजच्या तरुणांना आपण समजून सांगितलं पाहिजे. म्हणून ह्या मोबाईलपासून मुलं थोडीशी शाळेत असताना दूर राहिली पाहिजे, तरुणांनी थोडंसं दूर राहिलं पाहिजे, आपलं योग्य प्रकारचं शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे मुलामुलींनी या वयामध्ये. आणि सगळ्यात मोठं आव्हान जर तुम्हाला सांगायचं झालं तर आजचा तरुण हा व्यसनाकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज आहारी जाताना दिसतोय. त्यांच्याकडे बेकारी आहे, त्यांच्यामध्ये अंधश्रद्धेचं प्रचंड मोठं म्हणजे ह्या गोष्टी निर्माण होत जात आहेत. आणि बेकारीसारखं एक फार मोठं आव्हान आजच्या तरुण पिढीसमोर आहे हे मला वाटतं. तरुणांच्या मनामध्ये कुठेतरी एक अशी अस्वस्थता आहे की आपल्याला आपण शिकतोय पण शिकल्यानंतर आपल्या हाताला जर काम मिळत नसेल, चांगली मानापणाची नोकरी मिळत नसेल, तर मग आपण काय करायचं, हा सुद्धा एक गहन प्रश्न तरुणांच्या समोर आज मला दिसतोय.
1: आणि हे सर्वात मोठं आव्हान आहे असं मला म्हणावं वाटतं. सोबतच सर तुम्ही आता मोबाईल बद्दल बोललात तर आजच्या युवकांमध्ये म्हणजे युवकांमध्ये नाही तर सर्वांमध्येच मोबाईल किंवा सोशल मीडिया आहे याचा जो दुष्परिणाम होतो आहे हे आज कसा पाहता येईल, किंवा यापासून याला जर वेगळं वळण द्यायचं झालं तर विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं?
0: मोबाईल हा अत्यावश्यक आहे खरं आहे, मात्र त्या मोबाईलचा कुठली गोष्ट अति तिथं माती असं आपण म्हणतो. मोबाईल वापरायला काहीच अडचण नाही. आपल्याला जर जग इतकं झपाट्यानं बदलत आहे त्या बदलच्या जगाबरोबर आपण सुद्धा बदलायला पाहिजे. जुनं ते सोनं जरी आपण असं म्हणत असलो तरीसुद्धा, मात्र अतिरेक होता कामा नये. आपण त्या मोबाईलचं काय दुष्परिणाम आहेत ह्या मुलांना आपण समजून सांगितलं पाहिजे. आता मी परवा एका व्याख्यानामध्ये सुद्धा एका फार मोठ्या व्यक्तीचं असं ऐकलं की मोबाईलचा अतिरेक. खरं आहे, मोबाईलचा वापर मुलं असतील किंवा आमच्यासारख्या नोकरी करणाऱ्या लोकांना सुद्धा मोबाईलशिवाय आज थोडंसुद्धा आपल्याला राहता येत नाही. आणि कामापेक्षा जास्त मोबाईलचा वापर होऊ नये, तेवढाच मोबाईलचा वापर व्हावा तास दोन तासाचा. आणि आपण ते अद्ययावत ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. पण ज्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो, जर 8-8, 9-9 तास जर आज मुलं त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहत असतील तर त्याच्या आरोग्यावर परिणाम होणार आहेत, मानसिक त्याचं स्वास्थ्य बिघडणार आहे. आणि मग आपण ही गंभीर बाब मुलामुलींच्या लक्षात आणून देणं काळाची गरज आहे.
1: अगदी खरं सर. सर, एक यशस्वी युवक होण्यासाठी कोणती जीवनमूल्ये अंगीकारली पाहिजेत?
0: बघा, मी पुन्हा आपल्याला इतिहासातलं एखादं छोटंसं उदाहरण देऊन सांगू शकतो. माणूस त्या परिस्थितीनं घडत असतो. अगदी काही वर्षापूर्वी, अगदी उदाहरण जर तो आपल्याला द्यायचं झालं तर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये परक्यांची सत्ता होती त्यावेळेस आपण शिवरायांचं नाव छोट्याशा खेड्यातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळेच्या सगळे घेत असतात. याचं कारण काय आहे की त्या काळामध्ये ज्या काही 7-8 सत्ता परकीय होत्या आणि कुणी कुणाचा म्हणजे मालक नव्हतं, हुकुमशाही होती, त्यावेळेस मग लहानपणामध्येच जिजाऊंनी संस्कार दिले त्यांच्या आईवडिलांनी, आणि मग 10-12 वर्षापासूनच शिवरायांनी आपलं स्वराज्याचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि मग स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, एक आदर्श राज्य उभा केलं. ही आजच्या मुलांना म्हणजे ही शिवचरित्र ही कळण्याची गरज आहे. ज्या काळामध्ये अत्याचार होतो, अन्याय होतो, तिथंसुद्धा आपण सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना अनुकूल बनवण्याचं काम शिवरायांनी केलं, म्हणून आज आपण शिवरायांचं नाव घेतो. हे मुलांना आमच्या कळलं पाहिजे, शिवचरित्र कळलं पाहिजे की ज्या काळामध्ये मनुष्याचा स्पर्श माणसाला चालत नव्हता, कोणाची सावली एखाद्या उच्चवर्णींच्या अंगावर पडली तर तो माणूस जाऊन आंघोळ करायचा, इतकी अस्पृश्यता या देशामध्ये होती. म्हणून आजच्या आमच्या या अस्पृश्यतेबद्दल, जातीयतेबद्दल, अन्यायाबद्दल, अत्याचाराबद्दल जर खऱ्या अर्थानं प्रेरणा घ्यायची असेल तर बाबासाहेबापासून आपण घेऊ शकतो, शिवरायांच्यापासून घेऊ शकतो. किंवा आपलं खरं ध्येय काय आहे, आपलं काम काय आहे याबद्दल जर आपल्याला खरंखुरं मार्गदर्शन व्हायचं असेल तर आमच्या मुलांना भगतसिंग कळले पाहिजेत, सुखदेव कळले पाहिजेत, राजगुरू कळले पाहिजेत. ज्या वयामध्ये मुलांनी खेळायचं असतं, मैदानामध्ये जाऊन मोठी मोठी स्वप्न संसार उभा करायची पाहिजे असतात, त्या काळामध्ये हे लोक हसत हसत फासावर जातात आणि देशाच्या म्हणजे एका पारतन म्हणजे ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी हे लोक कसे त्याग केले, तो त्यागी भावना आमच्या मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यामुळं एक चांगली प्रेरणा देणारे चरित्र ग्रंथ ह्या मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत, मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे, मुलं ग्राउंडवरती मैदानामध्ये गेले पाहिजेत आणि तो आदर्श आमच्या समोर तरुणांनी ठेवला पाहिजे.
1: अगदी खरे सर. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि जिथं अपयश येतं तिथं युवक खचला जातो, मग तो अन्य गोष्टींच्या आहारी जातो. तर ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस युवकांनी स्वतःला कसं सावरलं पाहिजे याविषयी काय सांगाल?
0: अगदी सोपं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. 17व्या

0: शतकामध्ये ज्या काळामध्ये संत तुकोबांनी इतकं चांगलं तत्त्वज्ञान आपल्या सर्व लोकांना दिलेलं आहे, अहो आपण म्हणत नाही का लगेच अपयश आलं तर आपण खचायचंच नाही आहे. कारण आपण एक ती लहानशी मुंगी असते, ती मुंगी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा एखादा केडा मोठा मेलेला असेल तर ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते आणि परत परत परत परत परत परत म्हणजे लहरोंशी डरकर नौका पार नाही होती, कोशिश करणे वालों की हार नाही होती. हा किती मोठा संदेश आहे, किती मोठं तत्त्वज्ञान आपल्या थोरामोठ्याने आपल्याला दिलेलं आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी. अपयशानं खचून कधीच जायचं नसतं. कारण एक बघा, गौतम बुद्धाकडं एक तरुण असाच गेला आणि त्याने हेच हाच प्रश्न त्यांना विचारला की गुरुदेव असा असं माझं मन स्थिर राहत नाही आणि मला सारखं मनामध्ये अशी भीती वाटते, मला अपयश येईल अपयश येईल असं वाटत असतं सारखंच. मग गौतम बुद्धाने त्याला जवळ बसवलं आणि सांगितलं की बाबा रे हे बघ, आता बघ आकाशामध्ये ढग आलेला आहे, हा ढग काही वेळाने तिथं स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल, म्हणजे हा ढग निघून जाईल. तसं जीवनामध्ये कधी सुख असतं कधी दुःख असतं, आजचा दिवस उद्याचा तो दुःख घेऊन येईलच असं नसतं ना. त्या मुलामध्ये त्या तरुणांच्यामध्ये आपण जो शेरभेर झालेला हा तरुण आहे, या तरुणांना आपल्याला योग्य दिशा देण्यासाठी अपयशाला घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण अपयशाला एकदा आपण घाबरायची सवय लागली तर तो मनुष्य व्यवस्थित आपला उभाच राहू शकणार नाही. अपयशी यशाची पहिली पायरी म्हणजे असं जगातली तुम्ही थोड्या मोठ्यांचे चरित्र जर आपण तपासून पाहिले, प्रत्येक व्यक्तीला अपयश आलेलं आहे. अगदी कुठल्याही जगातल्या महामानवाचं चरित्र जर आपण पाहिलं तर तो पहिल्या प्रयत्नामध्ये कधीच यशस्वी झाला नाही. अगदी मी तुम्हाला अब्राहम लिंकनचं सुद्धा उदाहरण देऊ शकतो. वयाच्या 51-52 वर्षी कितीदा तरी त्याला अपयश आलेलं आहे अगोदर, त्याच्या अगोदर अनेक व्यापार केला, बुडाला, नोकरी केली, अपयश आलं, निवडणुकीला उभारले पडले, निवडणुकीला उभारले पडले, निवडणुकीला असं कित्येक वेळा झालं आणि मग 50 नंतर अब्राहम लिंकनला यश आलेलं आहे. हे मुलांना आमच्या माहिती नसतं आणि म्हणून मुलांनी कुठल्या तरी 1-2 वर्षामध्ये, कुठल्या तरी 3-2 वर्षामध्ये तुम्ही बघा, यश झालेल्या लोकांच्या मुलाखती तुम्ही ऐकून बघा, पहिल्या प्रयत्नामध्ये फार कमी मुलं सक्सेस होतात. पण ते 2-2, 4-4, 3-3 वर्ष तहान भूक हारवून दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करून ते अभ्यास करत असतात आणि मग 2-2, 3-3 प्रयत्नानंतर ती मुलं क्लासहून होत असतात. हे आमच्या तरुणांना आज सांगण्याची गरज आहे. म्हणून अपयशानं खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आपण यश मिळवू शकतो हे मात्र मी 100% आपल्याला सांगू शकतो.
1: अगदी खरे सर. आणि आपला जो आजचा युवक आहे याच्यावर उद्याच्या आपल्या भारत देशाची घडी बसणार आहे, तर युवकांनी देशाच्या प्रगतीमध्ये योगदान किती देणं आणि कशा प्रकारे देणं महत्वाचं ठरेल?
0: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. बघा, मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, चीनचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे. 4 मे 1919 पेकिंगच्या त्या विद्यापीठामधील तरुणांनी तिथल्या 2-3 प्राध्यापकांनी मुलांना योग्य ते मार्गदर्शन केलं आणि तिथल्या अन्यायाविरुद्ध विद्यापीठाच्या प्रशासनाविरुद्ध ती चळवळ यशस्वी करून दाखवली. मला असं म्हणायचं आहे की आपल्या देशातल्या युवकांना मी असं म्हणेन की आता आपल्याला कुठेतरी ढाल तलवार घेऊन जाण्याची आणि युद्ध करण्याची गरज नाही. मात्र आज आपल्या देशामध्ये जे काही प्रश्न आहेत ते कोणते प्रश्न आहेत बाबा? आज बेकारी आहे, अंधश्रद्धा आहे, व्यसनाधीनता आहे, किंवा आपल्याला विकसित भारताचं स्वप्न बघायचं आहे, तर या प्रश्नांवरती आजच्या तरुणांनी काम करायला शिकलं पाहिजे आणि खूप मोठे आपल्याला संधी आहेत. बघा, एक जण असा म्हणतो की मूर्ख माणसं संधीची वाट बघत बसतात आणि चाणाक्ष माणसं संधी निर्माण करत असतात. तसं आपल्याला आयुष्यामध्ये या देशामध्ये तरुणांना खूप काही करण्यासारखं क्षेत्र आहे. परवा मी पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये मोठ्या एका विचारवंताचं विचार ऐकले. ते असं म्हणाले की आज प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. मात्र तो असं म्हणाला विद्वान की मला जे वाटलं ते मी केलं, मी पत्रकारितेमध्ये काम मला आवड होती, मी त्याच्यामध्ये काम केलं आणि आज माझे सगळे मित्र माझ्यापेक्षा कमी पगारीचे आहेत. सांगण्याचं तात्पर्य की आजच्या आपल्या मुलांनी आपल्याला काय आवडतं, आपला कल कशाकडं आहे हे बघून आपण आपलं स्वतःचं करिअर निवडलं पाहिजे. आणि जमलंच तर आपल्याला जो छंद आहे, सामाजिक कामाचा छंद असेल तर सामाजिक काम करू शकता, राजकीय कामामध्ये तुम्हाला आज खरं तर चांगल्या तरुणांच्या राजकारणामध्ये खूप मोठी आवश्यकता आहे. म्हणून तरुणांनी राजकारणासाठी सुद्धा एक चांगलं करिअर व्हावं, एक चांगलं देशाच्या प्लेटोज म्हणतोय ना, वयाच्या 40-45 वर्षापूर्वीपर्यंत लोकांना शिक्षण द्यावं, चारित्र्यवान लोकं तिथं राजकारणामध्ये यावेत. अरिस्टॉटल असेल, प्लेटो असतील, असे तरुण आमच्या राजकारणामध्ये सुद्धा आले पाहिजेत. म्हणून मला वाटतं की आजच्या तरुणांनी आपल्या स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की बाबा मला काय आवडतं, त्या क्षेत्रामध्ये मी आनंदानं काम करेन. म्हणून आजच्या तरुणांनी तसं क्षेत्र निवडावं असं माझं

0: त्यांना मोलाचा सल्ला असेल.
1: जर त्यांनी योग्य क्षेत्र निवडलं आणि आनंददायी काम केलं तरच देशाची प्रगती होईल, हे खरंय. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण अशी असते की करिअर निवडताना त्यांना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं हेच कळत नाही. मग त्यांनी कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा?
0: एक तर बघा, आपण लहानपणापासून, मी मागे सुरुवातच केली की आपल्या घरातील आपले आई वडील आपले पहिले गुरु असतात, आणि शालेय जीवनामध्ये आपले गुरु म्हणजे शिक्षक. आपणच याच महिन्यामध्ये व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा साजरी केली शाळेमध्ये. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर गुरुचं महत्त्व प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप अनन्यसाधारण असं त्या गुरुला महत्त्व आहे. आणि असे चारित्र्यवान गुरु पण पाहिजेत, विद्वान पाहिजेत. आडातच असेल म्हणजे असेल तर पोहऱ्यात येणार आहे. तसं आजच्या तरुणांना त्याच्यामध्ये कौशल्य आपण आपल्याला पण ओळखता आली पाहिजेत. बघा ना, अगदी लता मंगेशकरचं उदाहरण आपल्याला मी देऊ शकेन. त्यांचा या मंजूळ आवाजानं किंवा त्यांच्या त्या गिनीज बुकामध्ये नोंद होईल इतक्या गीतांनी त्यांना भारतरत्न दिला.
1: अगदी
0: पंडित भीमसिंह जोशी असतील, लता मंगेशकर असतील, किंवा वासरीवादन करणारे बिस्मिल्ला खान असतील, किंवा सचिन तेंडुलकर आहेत, विराट कोहली आहेत, म्हणजे ज्यांनी कुणाला समजा आपल्याला बाबा खेळ आवडतो तर त्या खेळाकडे करिअर म्हणून बघा. किंवा अनेक अशा, मी रात्री एक वाचन करतो, 64 कला आहेत प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये ज्या काही सांगितल्या जातात, त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला पहिलं ओळखलं पाहिजे. आपल्या अंतःकरणाला आपण प्रश्न विचारला पाहिजे की बाबा मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, मला कशामध्ये गोडी आहे, ते तुम्ही ओळखा. आणि मग, आणि शिक्षकाचं पण हे काम आहे की त्या मुलामध्ये लपलेले गुण बाहेर काढणं हे त्या शिक्षकाचं खरं काम आहे. एखादा मुलगा लाजरा बुजरा असू शकतो, वर्गात बोलू शकत नाही, पण तो ग्राउंडवर चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो ना. किंवा एखादा मुलगा ग्राउंडवर चांगलं काम करतो पण तो माईक पुढे बोलायला धाडस, म्हणजे त्याच्यामध्ये धाडस येत नाही. आता तुम्ही मगाशी सांगितलं की अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणालात, बरोबर. मी असं म्हणेन त्या मुलांना ग्राउंडवर आपण घेऊन गेलं पाहिजे, आणि त्या ग्राउंडवरती घेऊन गेल्यानंतर तो मुलगा पडणार आहे, उठणार आहे, धडपड करणार आहे, पुन्हा रडणार आहे, पुन्हा खेळणार आहे, पुन्हा पड, म्हणजे त्याला ते यश अपयश याची जाणीव ग्राउंडवर होऊ शकते, मैदानामध्ये होऊ शकते. म्हणून स्वामी विवेकानंदांनीच नाही का म्हटलं, आजच्या तरुणांना आपल्या देशातल्या जगातल्या तरुणांनाच ते आवाहन केलेलं होतं ना, उठा, आपली ध्येयसिद्धी प्राप्त होईपर्यंत थांबू नका. विवेकानंद असं म्हणतात, व्याकरण शिकण्यापेक्षा लाकडे फोडण्याचे शिक्षण बरे. याचा अर्थ काय होतो मॅडम? याचा अर्थ हा होतो की त्या मुलाला व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा गरज आहे. आणि मैदानामध्ये गेलं तर तो मुलगा अपयश पचवू शकतो, आयुष्यामधील अनेक अशा अडचणीला तो सामोरं जाऊ शकतो. म्हणून अपयशाला न घाबरता मुलांनी आपल्याला जे काही करता येईल ते करण्यासाठी असा आकाश मोकळा आहे ना आपल्याला. कुठलंही क्षेत्र तुम्हाला संधी खुणावत असतं, ती संधी आपण पकडायची असते आणि त्या दिशेने आपण आपला मार्ग चालत राहायचं.
1: अगदी खरं सर. पण सर, आता या आपण 21व्या शतकात जगतो आहोत आणि हा सगळा सोशल मीडिया डिजिटल युग आहे, यासोबत चांगली पुस्तकं एक चांगला युवक घडवतात हे कुठेतरी ऐकलेलं आहे, तर याबद्दल तुम्ही काय बोलाल? म्हणजे आजची तरुण पुस्तकाला हात पण लावत नाहीयेत, सगळं इंटरनेटवर त्यांना मिळतं, पण ही जी पुस्तकांची कमी आहे, पुस्तकातून जे मिळणार आहे ते तुम्हाला डिजिटल युगात मिळत नाही, याबद्दल काय बोलाल?
0: अतिशय सुंदर प्रश्न, मला आवडलेला प्रश्न. तसं तर मला सुद्धा थोडी वाचनाची लहानपणापासून आवड आहे. आणि बघा, असं आपण म्हणत असतो की आजची पिढी ही थोडी दिशाहीन आहे, आजच्या पिढीला ही कळत नाही ते कळत नाही, पण मला वाटतं आपण त्या विद्यार्थ्यामध्ये चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी याची थोडीशी जाणीव निर्माण करून देऊ शकतो. कितीही डिजिटल युग असलं मॅडम, कितीही मोबाईलचा अतिरेक झाला तरीसुद्धा आज वाचनाचं महत्त्व कमी होत नाही. आत्ता जे मी तुम्हाला 2-3 नावं सांगितली, अगदी अब्राहम लिंकनचं तुम्हाला उदाहरण मी दिलं, तो अब्राहम लिंकन 16 मैल एक पुस्तक वाचण्यासाठी चालत गेलेला होता. हे मुलांना माहिती नाही. मी उदाहरण त्यांना अपयशासाठी दिलं, एखादा माणूस आणि वाचन किती महत्त्वाचं आहे. अनेक मी उदाहरणं त्याच्यामध्ये देऊ शकतो, बाबासाहेबाचं उदाहरण आपल्याला देऊ शकेन. अगदी तहान भूक हरवून हा माणूस किती वाचन केलेला आहे, 24 तासापैकी 21 तास त्याने अभ्यास केलेला आहे, हे मी स्वतः वाचलेलं आहे. म्हणून वाचन इतकं महत्त्वाचं आहे की वाचन प्रिय असलेला माणूस सगळ्यात सुखी असतो असं मी एके ठिकाणी वाचलेलं आहे. म्हणून घराघरामध्ये पुस्तकाचं महत्त्व आपल्याला निर्माण केलं पाहिजे, वाचन चळवळी सुरू केल्या पाहिजेत. आणि आजची मुलं मैदानाकडे जेवढी जातात त्यांची पावलं वळवणं गरजेचं आहे, तेवढ्याच त्या मुलांची पावलं आज ग्रंथालयाकडं घेऊन गेलं पाहिजे, तशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजेत. काही काही गावामध्ये खूप चांगले प्रयोग होत आहेत आणि वाचन प्रेरणा दिन पण आपण इथं साजरा करत असतो.
1: अगदी खरे सर. तुम्ही आतापर्यंत एका गुरुनं एक विद्यार्थी कसा घडवावा किंवा युवक कसा घडवावा

0: वा, याबद्दल बोललातच. सोबतच एक आदर्श युवक घडवण्यासाठी पालकांची सुद्धा तितकीच जबाबदारी असते. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: पालकांना मी असं सांगेन की आपलं स्वप्न आपल्या शाळेमध्ये मुलांच्या रूपानं जात असतं. आपण तुम्ही कमी शिकलेले असाल, जास्त शिकलेले असाल, आणि तुमचं अर्धवट राहिलेलं जे स्वप्न असतं ते मुलामुलींच्याकडून आपल्याला पूर्ण करायचं असतं. आणि बघा, आपल्या प्रापंचिक व्यापामधून आपल्याला मुलाबाळांच्याकडं म्हणावं तसं लक्ष द्यायला वेळसुद्धा मिळत नाही, हे जरी खरं असलं तरीसुद्धा आपण आपल्या मुलांवर घरामधून सुसंस्कार केले पाहिजेत. आपल्या मुलानं सकाळ संध्याकाळ थोडा टी व्ही समोरचा वेळ कमी केला पाहिजे. आपल्या मुलानं मोबाईलपासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे. आपला मुलगा व्यसन तर करत नाही ना, याकडंसुद्धा आपल्या आईवडिलांनी त्या पाहिलं पाहिजे. आणि तास दोन तास त्या मुलांना, बाबा तुझ्या शाळेमध्ये काय शिकवलं आहे का, तुझ्या शाळेमध्ये आज कुठला कार्यक्रम झाला का, काय तुला आज लिहायला सांगितलं आहे का, वाचायला सांगितलं आहे का, थोडेसे एक तास दोन तास तू वाचत बस, अशा पद्धतीचं त्याने आपण सांगू शकतो घरातल्या आपल्या लहान मुला. आणि लहान मुलं हे आईवडिलांचंच अनुकरण करत असतात, त्यांच्याकडं बघूनच ते आत्मसात करत असतात बऱ्याचशा गोष्टी. म्हणून मी पालकांना विनंती करेल किंवा ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा आपला थोडा टी व्ही बंद ठेवला पाहिजे, मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, त्या मुलांच्या प्रश्नाला योग्य ती उत्तरं दिली पाहिजे. नाहीतर त्याचं जर लहान मुलं असेल आणि तो चौकस बुद्धी असेल, तो जर प्रश्न सारखा विचारत असेल तर त्याचा अपमान नाही केला पाहिजे, मोठ्यांना नाही बोललं पाहिजे, या गोष्टीची गरज आहे मला वाटतं.
0: आता सर मी असा प्रश्न विचारते की युवक आणि व्यसन यांचा फार जवळचा संबंध आहे, मात्र युवकांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
1: हा पण चांगला प्रश्न आहे मॅडम. युवक आणि व्यसन ही मनाला वेदना देणारी एक अशी व्याख्या, म्हणजे एक समीकरण झालेलं आहे. आज आम्ही बघतोय की मुलामध्ये व्यसनाचं प्रचंड प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ही देशासाठी समाजासाठी खूप चिंताजनक गोष्ट आहे. कारण तरुणाला व्यसन करणं म्हणजे एक चांगलं काहीतरी आपण एक आईश आराम करतोय असं त्यांना वाटत असतं, पण दुर्दैवानं या व्यसनाचे फक्त त्या व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होत नाही तर त्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतात. आजच आम्ही नशामुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दिलेली आहे. 1000-2000 विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिलेली आहे. बघा किती दुर्दैव आहे. आज आम्ही एवढं सगळं सांगत असताना तरुणांना त्याचं महत्त्व वाटत नाही, परंतु ज्या वेळेस आपल्या नशा केल्यानंतर, मग ते कोणतेही नशा असो, ती शरीरावर त्याचे दुर्गामी परिणाम होतात. अगदी मद्यपान केलेले काही तरुण जर आपण पाहिले तर ते गाडी कशा चालवतात कसं नाही, अगदी अपघात होतात. तारुण्यामध्ये मुलं अगदी अपघाताला बळी पडतात. कित्येक मुलांची अशी उदाहरणं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि म्हणून व्यसन ही गोष्ट फार म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून व्यसनसुद्धा प्रत्येक कुटुंबासाठी फार धोकादायक ही बाब होऊन बसलेली आहे.
0: अगदी खरं आहे सर. सर यानंतर मी असा प्रश्न विचारेन की आजचा जो जागतिक युवा दिन आहे यानिमित्त आपण विद्यार्थ्यांना कोणता प्रेरणादायी संदेश द्याल?
1: मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की तरुण हा त्या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा कणा असतो. तरुणांनी मनावर घेतलं तर देशाचा फार मोठा आधार ते बनू शकतात. म्हणून मी तरुणांना असं सांगेन की जगामध्ये अनेक लोकांनी तारुण्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत, त्यांचं आपण प्रेरणा घ्यावी. आणि आपलं व्यक्तिमत्व कसं घडेल या तरुणांनी थोरा मोठ्यांचे विचार आत्मसात करून आपलं करिअर योग्य दिशेनं घडवलं पाहिजे, एवढं मी सांगेन.
0: अगदी खरं आहे सर. सर युवकांच्या विचारांना दिशा देणारं आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जागवणारं अत्यंत महत्वाचे विचार आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचवल्यात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते.
1: पण ही मला या ठिकाणी बोलवलं आणि संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपले धाराशिव आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो, थँक्यू.
0: मित्रांनो, युवक म्हणजे केवळ उद्याची आशा नाही तर आजच्या परिवर्तनाची ताकद आहे. आपल्या स्वप्नांना कष्टाची जोड, विचारांना विवेकाची साथ आणि कृतीला सामाजिक बांधिलकी मिळाली तर कोणतंही ध्येय अशक्य नाही. जागतिक युवा दिनाच्या निमित्तानं आपण प्रत्येकजण एक संकल्प करूया, स्वतःच्या प्रगतीबरोबर समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देऊया. याच सकारात्मक विचारासह आजच्या या मुलाखतीतून

श्रोतेहो, आत्ताच आपण घे भरारी या कार्यक्रमात युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारा, नव्या पिढीच्या सामर्थ्याचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जागतिक युवक दिनानिमित्त प्राध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्याशी रागिनी पाटील यांनी साधलेला संवाद ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:56 झाली आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश.

0: ते खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
0: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
2: श्रोतेहो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1-4-4-4-7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा।

0: का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते.
2: आणि हुकुम सिंग ही पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्यघर.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवर झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीनं राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. पुढच्या 15 दिवसात पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 712 उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व

शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार समान स्वरूपाच्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञा पत्र अनिवार्य नाही तिथं स्वयं घोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या गृहभेटीचं सध्याचं 300 रुपये शुल्क वाढवून ते 5,000 रुपये करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यात जिवती जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर जिल्हा लातूर, सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम जिल्हा परभणी, उमरखेड जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि पुलगाव जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बनावट वर्क ऑर्डर काढून सुमारे 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, जेवण वगैरे पुरवण्याच्या कामांसाठी त्यावर खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा निविदा नोटीस क्रमांक टाकून ही बनावट ऑर्डर काढण्यात आली होती. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. देशात कुठेही अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारायला नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर सही केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 99% अधिक मतदारांना गणना प्रपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 78% प्रपत्रांचं डिजिटायझेशन झालं आहे अशीही माहिती त्यांनी दिली. स्थलांतर, अनुपस्थित किंवा इतर कारणांमुळे जमा न होऊ शकलेल्या प्रपत्रांची संख्या सुमारे 18.5% आहे असं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.

0: मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणचा म्हणजेच NFHS चा 6वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून राज्याची आकडेवारीही यामध्ये नमूद केली आहे. 2019-21 या काळात केलेल्या NFHS च्या 5व्या सर्वेक्षणानंतर आता 2023-24 मध्ये केलेल्या 6व्या सर्वेक्षणामध्ये राज्यात गरोदर माता, नवजात बालकांचे आरोग्य, प्रौढांचे आरोग्य आणि आरोग्य विमा कवच यामध्ये काय बदल दिसून आले याच्या नोंदी या अहवालात मांडलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जवळपास 101 विकास निर्देशांकांची महाराष्ट्राची माहिती नोंदवली आहे. याबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉ विजय कंदेवाड यांची मुलाखत ऐकणार आहोत.
1: पहिल्या प्रश्नाकडे वळूया. NFHS 6 नुसार राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 96% गेलं आहे आणि घरी प्रसूती झालेल्या बाळांना सुद्धा 24 तासाच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर यामागे राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये माता बालकांच्या आरोग्यावर भर देण्यात आलेल्या विविध सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांचा काही फायदा झाला आहे का आणि तो कसा झाला?
2: याच्यामध्ये संस्थात्मक प्रसूती त्याची व्याप्ती निश्चितपणे आता वाढलेली आहे. पूर्वीच्या साधारणतः 94.7% होतं, त्यावरून आता ती NFHS 6 प्रमाणे 96.4 पर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये निश्चितच आपले आरोग्य यंत्रणा असेल त्याचा वाटा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या गाव पातळीवर आशा कार्यकर्ते असतात, आमचे NMTI असतात आणि आपले NPW असतात, यांचे जगह भेटी असतात. त्या माध्यमातून म्हणजे ज्या काही माता रजिस्टर्ड असतात त्या त्या भागामध्ये त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांची रेफरल ट्रान्सपोर्ट एक आमच्याकडे विभाग आहे, त्यामध्ये जे आपले 102 क्रमांकाचं वाहन आहे त्याच्यामध्ये 102 जर त्या मातांनी डायल केलं तर त्यांना ती मोफत अँब्युलन्स घरापर्यंत ती सुविधा मिळते आणि त्या माध्यमातून मग हे रुग्णांना त्या ठिकाणी त्या मातांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये नियरेस्ट PSC असेल, आपलं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि गरजेनुसार मग जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे त्यांना नेलं जातं. हा एक पहिला भाग आहे. त्यानंतर निश्चितच आता गुणात्मक सेवा ज्या आहेत आपल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे आमचा, त्यामध्ये मोफत आपण मातांना त्या ठिकाणी डिलिव्हरीची सोय देतो. त्यांना लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत, तपासण्या आहेत, सोनोग्राफी आहे, कोणाला जर ब्लडची गरज असली तर ब्लड, या सगळ्या सुविधा तिथे फ्री दिल्या जातात. आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जननी सुरक्षा योजना, ज्यामध्ये ग्रामीण भागातली जर माता असेल तर तिला संस्थेमध्ये प्रसूती केल्यास तिला 700 रुपये त्या ठिकाणी DBT द्वारे तिच्या अकाउंटला दिले जातात. शहरी भागातली माता असेल तर तिला 600 रुपये दिले जातात. आणि शासनाने हे पण विचार केलेला आहे की पर्टिक्युलरली जे काही ट्रायबल डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी अजूनही काही प्रमाणात थोड्या घरी प्रसूती होतात आदिवासी भागामध्ये, तर त्या मातांना देखील 500 रुपये त्या जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये लाभ दिला जातो.
1: निश्चित
2: या सगळ्या स्कीमचा हा फायदा आहे एकत्रित. आणि आपले जवळपास 550 आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर आपले 2000 PSCs आहेत आणि काही ट्रायबल डिस्ट्रिक्टमध्ये आपले उपकेंद्राच्या माध्यमातून सुद्धा प्रसूती सेवा दिल्या जातात.
1: तर या आलेल्या NFHS 6 अहवालामध्ये आपल्याला एक अजून एक दोष दिसते, ती म्हणजे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीमध्ये काही अंशी घट झालेली आहे. तर यामागच्या काही कारणांची स्पष्टता करता येईल का?
2: प्रसूतीमध्ये घट असा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर NFHS ची आकडेवारी जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जे प्रसूती पूर्व नोंदणी आहे त्याचं प्रमाण देखील 70.9% 85.4% पर्यंत वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व तपासणी जे 4 भेटी आपण म्हणतो त्याचं प्रमाण देखील 71.4% 77.5% वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर निश्चितपणे सिझेरियनचंही प्रमाण थोडंसं वाढत चाललेलं आहे. सिझेरियनच्या शस्त्रक्रिया साधारणतः राज्यभरामध्ये जर आपण बघितलं 25.4% 33.6% गेलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त खासगी क्षेत्रामध्ये 48.5% प्रसूती ह्या सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होत आहेत आणि शासकीय आरोग्य संस्थेमध्ये याचं प्रमाण मात्र 23.8% आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की प्रसूती गव्हर्नमेंटमध्ये कमी झाल्यात वगैरे असं नाही म्हणता येणार. साधारणतः आपल्याकडे 21 लाख गरोदर मातांची नोंदणी त्या ठिकाणी राज्यामध्ये केली जाते आणि एकूणच त्यापैकी जो वाटा आहे तो खासगी क्षेत्राचा पण आहे महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की 50%च्या वर आपलं अर्बनायझेशन झालेलं आहे आणि खासगी क्षेत्रामध्ये

पामेला जैन आणि सहकारी यांच्या आवाजात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: सुद्धा यातलं काही नातं जातात. पण शासनाची पॉलिसी आहे की संस्थात्मक प्रसूती व्हाव्यात, आमची जी इंटरनल प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तिथे व्हाव्यात किंवा आपल्या गव्हर्नमेंटमध्ये व्हाव्यात, हे आपलं धोरण आहे.
1: आता आपण थोडं मातांच्या आरोग्यानंतर बालकांच्या आरोग्याकडे थोडं वळूया. एकीकडे बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी झाल्याचं आशादायक चित्र या आकडेवारीमधनं दिसून येत आहे, पण दुसरीकडे मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात किंवा 6 महिन्यापर्यंतच्या बालकाला मिळणारं स्तनपान किंवा बालकांना आवश्यक असणारा आहार मिळण्याचं प्रमाण या सर्वांमध्येच राज्याच्या आकडेवारीत घसरण झालेली दिसते. तर एकूणच ही बालकांच्या आरोग्याबाबतची चिंताजनक स्थिती दिसून येते, तर ह्याची काही कारण मीमांसा करता येईल?
0: यामध्ये आपण जर NHS 6 जी आता आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच, त्यामध्ये जर आपण बघितलं तर बालकांमधील कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्याच्या आकडेवारीमध्ये तसं बघितलं तर लक्षणीय घट झालेली आहे. त्यामध्ये आपण दुबकेपणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वयाप्रमाणे उंची आपण जिथे आपण मोजतो त्याच्यामध्ये साधारणतः कुपोषणाचं प्रमाण 35.2% 29.5% कमी झालेलं आहे. आणि वेस्टिंग एक प्रकार असतो त्यामध्ये की ज्यामध्ये उंची प्रमाणे वजन आपण मोजतो त्यामध्ये देखील हे प्रमाण आता आपल्या सर्व्हेनुसार जर बघितलं तर 25.6% 19.9% ते खाली आलेलं आहे. आणि कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण देखील जर आपण बघितलं राज्यामध्ये तर ते 36.1% 31.4% कमी झालेलं आहे. म्हणजे निश्चितच जे मातांचं सुपोषण म्हणू आपण की आहार वगैरे आपले जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना जो आहार दिला जातो त्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं. आपले जे आमच्याकडे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे असतो म्हणजे त्या ठिकाणी गरोदर मातांची तपासणी बालकांना लसीकरण अशी ती सत्र आयोजित केली जातात आपल्या आरोग्य संस्थांमध्ये. त्यावेळी देखील आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन केलं जातं आहाराबद्दल आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी झालेला दिसून येतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला होता तो म्हणजे स्तनपानाबद्दल होता. जन्मानंतर एका तासात स्तनपान सुरू करण्याचं प्रमाण 53.2% त्या ठिकाणी स्थिर राहिल्याचं निदर्शनास येतं. दुसरा एक मुद्दा स्तनपानाच्या बाबतीत असतो की 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना निव्वळ स्तनपान म्हणजे इतर कुठलाही आहार न देता त्या ठिकाणी त्यांची ती काळजी घेतली जाते त्याबद्दल देखील आम्ही समुपदेशन करत असतो. त्याचं प्रमाण मात्र नक्की 71% 64.7% आलेलं आहे. यामध्ये थोडस आणखीन आपल्याला अवेअरनेस जनजागृती करणं फार गरजेचं आहे असं वाटतं. आणि साधारणतः 52.8% बालकांना 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान मिळाले असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आता याच्यात आपल्याकडे आपण जर बघितलं तर 6 महिने ते 23 महिन्यापर्यंतचे वयोगटातले जे बालक असतात त्यांना या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन आले की त्याचं त्यांना पुरेसा आहार मिळतो, पण त्याचं प्रमाण जे आहे ते 9.3% एवढं कमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या NHS 5 मध्ये ते 8.9% होतं, त्याच्यामध्ये आता त्याच्यात थोडंफार वाढ झालेली आहे.
1: सर, राज्यात महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैलीजन्य आजार जसं की लठ्ठपणा असेल, मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळतं आणि प्रामुख्याने शहरी भागात हे प्रमाण अधिक होतच, परंतु आता ग्रामीण भागात देखील वाढत आहे, तर याबद्दल काय सांगता येईल?
0: जीवनशैलीशी निगडीत जी समस्या आहे ती आपल्या राज्यापुढील काय पूर्ण देश सर्व आपण सर्व स्तरावर देशात सुद्धा सगळीकडे ही परिस्थिती समान दिसेल. जीवनशैलीशी निगडीत ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर लठ्ठपणा, त्यानंतर मेटाबॉलिक निर्देशक जे असतात म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणे, त्यानंतर उच्च रक्तदाब अशी जे काही आपल्याला व्याधी असतात त्यामध्ये आपण बघतोय की प्रौढांमध्ये अतिपोषण झालं म्हणू आपण ओव्हर न्यूट्रिशन किंवा लठ्ठपणा त्याचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे. ओबेसिटीचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे बैठक काम असेल, मुवमेंट नसेल, व्यायामाचा अभाव असेल, आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं जास्त कन्झम्पशन असेल ही कारणं त्याची आपल्याला सांगता येतील. आणि ही समस्या प्रामुख्याने शहरी भागामध्ये दिसून येत आहे ज्या ठिकाणी 40% महिला आणि 41.7% पुरुष या ठिकाणी या समस्येने त्या ठिकाणी लठ्ठपणाच्या ग्रस्त असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणं किंवा नियंत्रित पातळीत नसणं हाय ब्लड शुगर लेवल्स आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रमाण महिलांमध्ये 12.4% 16% आणि पुरुषांमध्ये 13.6% 17.7% वाढल्याचं लक्षात येतं NFHS 6 आकडेवारीनुसार. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली औषधोपचाराची गरज असलेल्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांचं जे प्रमाण आहे महिलांसाठी 24.9% आहे आणि पुरुषांमध्ये ते 27.7% वाढलेलं आहे. त्यामध्ये एक मेसेज सर्वांना देणं मला इथे गरजेचं वाटली बॅलन्स डाएट आपला असलाच पाहिजे निश्चितपणे. न्यूट्रिशनल आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज चांगल्या असल्या पाहिजेत, त्याचबरोबर मिठाचं प्रमाण कमी, व्यायाम आपला नियमितपणे असला पाहिजे, कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण एक 40 मिनिटं ब्रिस्क वॉक आपण म्हणतो तो

0: खरं आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने वेळ काढून त्या ठिकाणी केलं पाहिजे, त्याचा भरपूर फायदा होतो. शुगरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये डायबिटीज मध्ये अनुवंशिकता पण एक कारण असतं त्या ठिकाणी. पण आपण आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण निश्चित कमी ठेवलं पाहिजे, जेवणाच्या वेळा निश्चित केला पाहिजे, फळं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स याचा वापर जेवणामध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला तुमची जीवनशैली बदलामुळे जे आजार होतात त्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी कमी करण्यास मदत होईल.
1: पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आरोग्य विमा कवच असणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण देशभरात वाढलेलं आहे, तसं ते राज्यात सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, आणि राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे ते समान दिसतं. याबाबत तुम्हाला काही सांगता येईल?
0: तर निश्चितच मला आनंद होईल सांगायला की आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि ती इंटिग्रेट केलेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी केंद्राची आहे, तर या दोन्ही योजनांचं इंटिग्रेशन करून आपल्या राज्य आरोग्य सोसायटी आमचं जे आहे त्या माध्यमातून निश्चितपणे खूप त्या ठिकाणी सेवा दिल्या जातात आणि आपली रुग्णालयांची संख्या पण त्याच्यामध्ये आपण वाढवली, आजारांचं पण त्याच्यामध्ये संख्या आता जे कव्हरेज आहे वेगवेगळ्या व्याधींचं ते त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे. बरीचशी मोठी हॉस्पिटल्स प्रायव्हेट पण त्याच्यामध्ये आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर आमची सगळी रुग्णालयं, शासकीय रुग्णालयं, मेडिकल कॉलेजेस, त्याचबरोबर आपले प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत आपण आता या सेवांची व्याप्ती वाढवलेली आहे. अगदी म्हणजे विलेज लेवलला जे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथे देखील एक 25 आजारांची यादी आहे, ज्यामध्ये अगदी डिलिव्हरी असेल, त्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, हगवण ज्याला म्हणतो आपण, डायरिया, डिसेंट्री सारखे आजार, या साध्या साध्या आजारांना देखील त्या ठिकाणी लोकांनी आपल्याकडे त्यांना मोफत सुविधा दिली जाते आणि सेवा तिथे मोफत देताना रुग्णालयाला किंवा त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा त्या ठिकाणी एक रेव्हेन्यू जनरेट होतो. हे करत असताना त्या ठिकाणी आता डिजिटल यंत्रणा देखील प्रत्येक आरोग्य संस्थांमध्ये विकसित आम्ही करत आहोत, ज्यामध्ये ऑनलाईन त्याचं हेल्थ रेकॉर्ड जे आहे ते पेशंटचं तयार केलं जातं आणि आभा कार्डच्या माध्यमातून ते लिंक केलं जातं की जेणेकरून पेशंट कुठेही जाईल त्यांनी आभा कार्ड जर दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या सेवा मिळतात. आमचे आरोग्य मित्र आपल्या ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये किंवा जे खासगी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये MJPGY मध्ये जे एम्पॅनल्ड आहेत त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स जातो आणि त्यांची नोंदणी केली जाते, प्री ऑथरायझेशन केलं जातं आणि या सेवा त्यांना कशा चांगल्या चांगल्या देता येतील त्याचं शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे 5 लाखापर्यंत हे इन्शुरन्स शासन सर्वांना देते, म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस असेल आणि किती श्रीमंत असेल त्यांनी जर लाभ घ्यायचं ठरवलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना तो लाभ त्या स्कीमच्या माध्यमातून दिला जातो. निश्चितपणे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरीचशी मंडळी खासगी इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुद्धा इन्शुरन्स त्या ठिकाणी घेतात, ते अफोर्ड करू शकतात, असं पण बरंच आपण पाहतो की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील इन्शुरन्स घेण्याचं लोकांचा कल दिसून येतो, ते त्यांना कुठेतरी सेफ्टी वाटते. पण शासनाने पण याची काळजी घेतलेली आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी 5 लाखापर्यंत कुटुंबाचा पूर्ण विमा त्या ठिकाणी काढण्यात येतो आणि त्याचं प्रीमियम शासन भरतं. ही फार मोठी गोष्ट, महाराष्ट्राची खूप चांगली योजना आहे असं मी म्हणायला आहे.
2: सर, वृत्तविशेष कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
3: श्रोते हो, 19 जून 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये राज्यभरातील 30,929 कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये 30,408 महिला आणि 5,025 पुरुषांचा समावेश आहे. 2021 ते 2023 या काळात राज्यभरात मातांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण, बालकांचे कुपोषण यामध्ये निश्चितच काही अंशी प्रगती झालेली आहे, परंतु बालकांना मिळणाऱ्या स्तनपानाच्या प्रमाणात घट झाली असून यावर आता विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं असून राज्याच्या आरोग्याबाबत ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा अहवाल फायदेशीर ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय शैलजा तिवले आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.
4: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत

0: शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार।
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।
2: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घर शिवार। घर शिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार। मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948 म्हणजेच 12 ऑगस्ट 2026। मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आपलं स्वागत। मंडळी, घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं गीत। गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि सहकारी, गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार आहेत राम कदम।

0: आगला ये उन हळूत म्हणते मै तर हाय मी जुना अजुना अजुना करते खुना अर्धा दा दा दा दा।
1: मंडळी आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया कांदा बीज उत्पादन या विषयी मुक्काम पोस्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर अनंतराव सिनगारे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत। नमस्कार श्रोते हो, हा शेतकरी बंधूनो। शेतकरी बंधूनो, आपण आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारची पिकं घेत असतो, त्यातली त्यात चलनी पिकं तर अलीकडे मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत। ऊस असेल, सोयाबीन असेल किंवा इतरही अनेक पिकं असतील, परंतु आपण कांदा लागवड जेव्हा मोठ्या प्रमाणात करतो तेव्हा फार तर आपण पात त्याची विकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा कांदा येईपर्यंत वाट बघत असतो। कांद्याला भाव येत नाहीत हे आपल्याला माहीत असतं, पण वर्षातून एका तरी चक्रामध्ये आपल्याला कांद्याला चांगला भाव मिळतो हाही आपला अनुभव असतो। परंतु समजा जर कांद्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळत नसेल तर अत्यंत एक चांगला मार्ग आहे तो म्हणजे कांदा बीज उत्पादन, कांद्याचं बी तयार करणं। तर असेच एक प्रयोगशील शेतकरी आहेत शंकर अनंतराव सिनगारे, मुक्काम पोस्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील। त्यांनी आपल्या शेतीमध्ये एक वेगळा कांदा बीज उत्पादनाचा प्रयोग केला आहे, तर या संदर्भातच आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शंकररावजी नमस्कार।
2: नमस्कार सर।
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। आता मला सुरुवातीला सांगा की आपल्याला किती एकर शेती आहे?
2: 7 एकर शेती आहे।
1: बरं, पानभरतीची आहे का? कोरड
2: हो, पूर्ण पानभरतीची आहे।
1: बरं, पाण्याची काय सोय केली आपल्या शेतीत?
2: बोरवेल आहेत, 3 बोरवेल आहेत आणि त्या ड्रिप्स इरिगेशन आहे पूर्ण 7 एकरला।
1: बरं, आपण पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेती बरेच जण करत होते, मग आधुनिक शेतीकडे तुम्ही कधीपासून वळलात?
2: बाहेर कृषी प्रदर्शन वगैरे पाहून आधुनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला।
1: कुठल्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आपण?
2: बारामती, परत परभणी, अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो होतो आम्ही।
1: पूर्वी आपण जी पारंपरिक शेती करायचं आणि आता आपण जी जरा थोडं एक प्रयोगशील शेती करतो, तर मग काय फरक काय जाणवेल प्रदर्शन पाहून?
2: पारंपरिक मध्ये उत्पादन कमी निघत होतं आणि आधुनिक शेती केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली।
1: आता एकूण तुम्हाला 7 एकर

0: शेती आहे असं तुम्ही म्हणाल होतात, तर या शेतीमध्ये तुम्ही काय वेगवेगळे प्रयोग करता आपल्या शेतीमध्ये? सात एकर मध्ये,
1: सात एकर मध्ये ऊस, सोयाबीन, हरभरा आणि कांदा बीज उत्पादन.
0: बर, मग कांदा लागवड अगोदर करून कांदा विकला का डायरेक्ट तुम्ही मग बीज उत्पादन सुरुवात केली?
1: सुरुवातीला कांदा वगैरे काही लावला नाही, डायरेक्ट बीज उत्पादनाला सुरुवात केली.
0: कसं काय बरोबर एवढं धाडस कसं काय केलं तुम्ही?
1: आमचे मेहुणे भूषण मोहिते हे अगोदर बीज उत्पादन करत होते, मग त्यांच्या सांगण्यावरून आम्ही बीज उत्पादनामध्ये वळण्याचा प्रयत्न केला.
0: कुठे आहेत मेहुणे तुमचे?
1: हळदोगा.
0: त्यांची तुम्ही अगोदर शेती बघितली?
1: हो बघितली.
0: किती एकर त्यांनी केलं होतं?
1: त्यांनी एक 2 एकर केलं होतं.
0: आता मला सांगा की तुम्हाला बीज उत्पादन करावं असं वाटलं कांद्यापासून, मग त्यासाठी पूर्वतयारी काय करावं लागेल आपल्या शेतीमध्ये?
1: शेतीमध्ये पूर्वतयारी शेत व्यवस्थित नांगरून घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये रोटावेटर मारून मेहनत करावी लागेल, त्यानंतर रोटावेटर मारल्यानंतर 4 ते 4.5 फुटाच्या सरी सोडाव्या लागतील आणि त्याच्यावर ड्रीप टाकून 2 साईडने 1-1 फुटाच्या अंतरावर ते कांदा लावावा लागेल. आम्ही काय केलंय की अनुभवी चांगल्या शेतकऱ्याकडून मार्केटमध्ये जाऊन चांगल्या क्वालिटीचा कांदा विकत आणला पहिल्यांदा.
0: बर,
1: कांदा विकत आणून तो कांदा आणल्यानंतर 2-3 दिवस तो उन्हामध्ये वाळू दिला, त्यानंतर त्या कांद्याचा 1/3 वरचा भाग कट केला आणि ती कंद त्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची स्टेटमेंट देऊन तो जमिनीमध्ये लावून घेतला.
0: डायरेक्ट कांदा लावला?
1: हो डायरेक्ट कांदा लावला.
0: बर, आता मला सांगा की तुम्ही एक छान प्रयोग केला कांद्याचं बीज उत्पादनासंदर्भात, मग मला सांगा की किती किती अंतरावर तुम्ही 1-1 कांदा लावला?
1: 1-1 4 फुटाच्या सरीवर दोन्ही साईडला 1/2 फुटावर 1-1 कंद लावला. ड्रीपच्या दोन्ही साईडला 4 फुटा सरी टाकली, त्याच्यावर ड्रीपची लेटर हातरली आणि दोन्ही साईडनं 1/2 फुटावर 1-1 कंद लावला आणि ती कंदाची साईज 80 ते 120 ग्रॅम पर्यंत असायला पाहिजे.
0: अच्छा बरं, आणि मग त्यासाठी खत सुरुवातीला कुठलं आपल्या जमिनीत द्यावं लागलं?
1: सुरुवातीला बेसल डोस, एक DAP, युरिया आणि मायक्रोन्यूटन हे 3 टाकून आम्ही ते बेड तयार केले.
0: बरं, मग आंतरमशागत त्याची कशी करावी लागते?
1: आंतरमशागत मध्ये आम्ही तणनाशक वापरतो, गोल आणि सोसायटी असे औषध वापरून ते तण नियंत्रण करतो आणि जरी काही तण आले तर निंदणी करून घेतो बायाच्या सहाय्याने.
0: आता मला सांगा की सुरुवातीला कंदाची आपण लागवड केली बीज उत्पादनासाठी कांद्याच्या, मग कंद लावल्यापासून साधारणतः बीज तयार होईपर्यंत किती कालावधी जातो?
1: 4.5 ते 5 महिन्याचा कालखंड जातो.
0: आता मग आपण कंद लावल्यापासून पाण्याच्या पाळ्या पाळ्याच्या पाळ्या म्हणण्यापेक्षा आपण ड्रीपनच पाणी देतो, परंतु किती किती दिवसाला पाणी द्यावं लागतं?
1: कंद लावायच्या अगोदर सुरुवातीला पूर्ण जमीन ओली करून घेतो आणि त्यानंतर बायाच्या सहाय्याने तो कंद जमिनीमध्ये लावून घेतो, त्यानंतर वातावरणाच्या ह्यानुसार 10 ते 15 दिवसाला पाण्याच्या पाळ्या देतो.
0: आता आपण बीज उत्पादनासाठी जेव्हा कांद्याची लागवड करतो त्यावेळी आपल्याला साधारण जसं आपण खरीप कांदा म्हणतो, रब्बी कांदा म्हणतो, तसं लागवड याची कधी करावी बरं जास्त उत्पादनासाठी?
1: 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत याची लागवड करू शकतो आपण जास्त उत्पादनासाठी आणि तसेच जानेवारी पर्यंत पण लावू शकतो आपण.
0: बरं, आपण कांदा बीज उत्पादनाला कधी सुरुवात केली साधारणतः? इसवी सन
1: 1-4 वर्षापासून सुरुवात केली.
0: बरं,
1: 2022 पासून सुरुवात केली.
0: मग प्रत्येक वर्षी तुम्ही बीज उत्पादन घेता का कसं केलं?
1: हो प्रत्येक वर्षी बीज उत्पादन घेतो.
0: पहिल्या वर्षी किती लागवड केली?
1: पहिल्या वर्षी 1.5 एकर लागवड केली. ती
0: 1.5 एकर लागवड केल्यानंतर किती किलो बीजाचं उत्पादन झालं आपल्याला?
1: 1 एकरी 2.5 ते 3 क्विंटल उत्पन्न निघते बीज उत्पादन.
0: त्याचा भाव काय येतो अंदाजे?
1: अंदाजे भाव आपण म्हणजे मार्केटवर त्याचा भाव हे आहे ना, डिपेंड आहे. आपण साधारणपणे मिनिमम शेतकऱ्याला कमीत कमी किमतीत देण्याचा प्रयत्न करतो.
0: स्वतःच विक्री करतो?
1: हा स्वतःच विक्री करतो.
0: आता त्या बीजला काय टिकाऊसाठी काय प्रक्रिया वगैरे करावी लागते का?
1: ते बीज काढायच्या अगोदर त्याची जी फुलदांडी असतात ते काढल्यानंतर उन्हामध्ये 5-6 दिवस वाळवल्यानंतर तेच बीज प्रक्रिया, परत त्या बीजाला काही होत नाही ते.
0: आता आपण जसं कांदा काढणी करतो कांद्याची, तसं बीज काढण्यासाठी कोणती पद्धत वापरावी लागते कारण ते नाजूक असतं?
1: आपण रेग्युलर मशीन जे आपले भरडायचे असतात ज्वारी हरभरा त्याच मशीनने ते आम्ही भरडून घेतो.
0: बीजा ते फुटत वगैरे नाही का?
1: फार लहान बीज असल्यामुळे ते फुटत नाहीत, त्याची थोडी हवेबरोबर उडून जाण्याची भीती असते, तर त्याला आपण ती थोडे ट्रवट वगैरे सहाय्याने ते अडवून हे करतो.
0: बरं, आता पहिल्या वर्षी तुम्ही 1.5 एकर लागवड केली होती, पुन्हा क्षेत्र वाढवलं का तेवढंच ठेवलं?
1: तेवढंच ठेवलं, 1.5 एकर 1.5 एकर.
0: आता आपण म्हणतो की पीक पालट केली पाहिजे,
1: हा
0: मग तुम्हाला कांद्यासाठी पीक पालट जमीन बदलावी लागली?
1: हा बदलावी लागते. आपल्याकडे 7 एकर एकूण जमीन आहे ना, त्याच्यामध्ये ऊस काय असतो, सोयाबीन आणि हरभरा ह्यातली फेरपालट करून 1.5 एकर शेती निवडतो आम्ही. त्यातलं
0: त्यात आंतरपीक वगैरे काय घेता येतं?
1: आंतरपीक घेता येत नाही त्याच्यामध्ये काय, जर घेतलं

0: तर ते उत्पन्न निघत नाही परत त्याच्यामध्ये.
1: आता 4 वर्ष झालं तुम्ही जवळपास कांद्याच्या बीज उत्पादनाचा आपला अनुभव आहे, मग एकंदरीत आपण जेव्हा कांदा लागवड करतो आणि कांद्यापासून मिळणारं उत्पन्न आणि कांद्याच्या बीजपासून मिळणारं उत्पन्न यात काय तुम्हाला फरक जाणवतो?
0: भरपूर तफावत आहे. कांद्यापासून मिळणारं उत्पन्न थोडं कमी राहतं आणि बीजापासून मिळणार उत्पन्न जास्त राहतं ना.
1: अंदाजे कसं किलो जातं मार्केटला बरं बीज?
0: साधारणपणे 1000 ते 1500 दरम्यान जातं.
1: तुम्ही बीज उत्पादन केल्यापासून बीज ते किती दिवस आपण ठेवू शकतो साधारण? कारण समजा मार्केट नाही आलं त्याला सुद्धा, तर आपल्याला चांगलं मार्केट मिळावं यासाठी
0: साधारण 1-2 वर्ष बीज ठेवू शकतो आपण. ते
1: त्याची उगवण क्षमता
0: चांगली राहते जर तुम्ही त्याचं व्यवस्थित संगोपन करून केलं तर त्याची उगवण क्षमता चांगली राहते.
1: जसं आपण आता आंतर मशागत करतो तशा काही यासाठी काही फवारण्या वगैरे आहेत का?
0: हो आहेत ना फवारण्या. त्याला कीटकनाशक बुरशीनाशक घ्यावंच लागतं. ते
1: रोग कुठले येतात त्याच्यावर साधारणतः?
0: त्याच्यावर रोग करपा, मोवा, बुरशी अशा प्रकारचे रोग येतात त्याच्यावर.
1: आता बीज परिपक्व झाले हे तुम्ही कसं ओळखता?
0: जे फुलदांडा वगैरे आलेला असतो ते फुलदांडा तपकिरी रंगाचा झाला की ती परिपक्व झाला असं ओळखतो आम्ही.
1: आता मला सांगितलं की एकंदरीत आपण कांद्याचं बीज उत्पादन करत असताना त्याची काढणी केली, तुम्ही म्हणता तसं त्याला बरडून घेतलं, त्याचं पॅकिंग केलं आणि जेव्हा मार्केटमध्ये शेतकऱ्यांना विकायचं असतं तेव्हा शेतकरी कंपन्यांच्या बियाण्यावर बऱ्याच वेळेस विश्वास ठेवतो आणि शेतकरी कोण घ्यायचं म्हटलं की त्यांना थोडं ते उगवण क्षमतेबद्दल शंका असते वगैरे वगैरे, तर हा विश्वास तुम्ही कसा मार्केटमध्ये निर्माण केला?
0: नाही हा तर मोठा प्रश्न आहे मार्केटिंग करण्याचा की कंपन्यांचं बीज मार्केटमध्ये असतं आणि आपण हे आपलं सुट्टं बी असतं, लोकांचा दृष्टिकोन याच्याकडे बघण्याचा थोडा वेगळा राहतो. पण त्याला आपण की 100% बाबा खात्री देऊन आपण जे शेतामध्ये जो प्लॉट केलेला असतो त्याचे लहानपणापासून काढणी लईपर्यंतचे सर्व काही फोटो त्यांनी ते दाखवतो आणि त्यांनी असा विश्वास देतो की ज्या पद्धतीनं कंपनीनं शेतकऱ्याला सीड दिलेलं असतं त्याच पद्धतीनं किंबहुना त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं आपण ही सीड स्वतः व्यवस्थित मेंटेन करून केलेला आहे असा पूर्ण विश्वास देऊनच त्याची ती मार्केटिंग करावी लागते.
1: बरं, मला सांगा शंकररावजी की आपण आपल्या शेतीमध्ये ऊस पण घेता म्हणून सांगितलंय, सोयाबीन पण घेतात, इतरही काही पिकं घेतात आणि बीज उत्पादन सुद्धा घेतात, तर आता मला सांग ह्या 3-4 पिकाची तुलना जर करता तर हे कसं परवडतं मग तुम्हाला?
0: ऊसामध्ये एक ठराविक रेंज आहे, 50 ते 60 टनापर्यंत ऊस आम्हाला सरासरी ऍव्हरेज निघतो आणि त्याचा भाव बी ठराविकच आहे, 2200 ते 2500 ते 3000 पर्यंत. मग साधारण त्याच्या तुलनेमध्ये बीज उत्पादनामध्ये थोडा जास्त पैसा शिल्लक राहतो कारण ह्याचं उत्पन्न 2.5 क्विंटल पासून ते 3-3.5 क्विंटल पर्यंत निघू शकते. मग 1000 जरी गेले आपले बी तरी 3-3.5 लाख रुपये एकरी होऊ शकतात.
1: अच्छा, आणि 1 दिवसाचा जर कालावधी केला, पाण्याचा केला, खताचा केला, तर सगळं विचार केला तर मग
0: हे परवडेबल आहे पीक.
1: अच्छा,
0: आणि ह्याच्यात एकच फक्त प्रॉब्लेम म्हणजे मार्केटिंग की शेतकऱ्याला आपला विश्वास देणे आणि आपल्या मालाची गुणवत्ता चांगली ठेवणे जेणेकरून शेतकऱ्याला बी कमी रेटमध्ये चांगलं बीज मिळालं पाहिजे आणि त्याला त्या बीजापासून चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे, तरच पुढच्या वेळेस तो शेतकरी आपल्यावर विश्वास ठेवून आपलं बी खरेदी करू शकतो.
1: हेच महत्वाचं आहे. आता मला सांगा तुम्ही दुसऱ्याकडून कंद विकत घेऊन आपल्या शेतीमध्ये लावता, मग ते कंदच तुम्ही तयार का करत नाहीत?
0: कंद तयार केल्यानंतर चलतो पण ते आमच्या शेतात जरा जास्त काळीची रान असल्यामुळे कंद निघण्यास उशीर होतो, डिसेंबर पर्यंत तो निघत नाही. मग खरा त्याचा जो मोसम असतो ते 15 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत तो कालखंड मिस होण्यासाठी म्हणजे मिस होतो, त्याच्यामुळं आपण दुसऱ्या शेतकऱ्याकडून जे म्हणजे लाल मातीचे क्षेत्र असतं किंवा थोडं हलक्या प्रतिशत क्षेत्र असतं तिथून कांदा आपण विकत आणतो आणि त्याचं ते नाचण्याचं प्रमाण कमी असतं. काळ्या जमिनीमध्ये थोडं जरा प्रमाण पाऊस जास्त झाल्यानंतर ते खराब होण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे आपण स्वतः तयार करतो. आपले खात्रीशीर शेतकऱ्याकडून घेऊन ते कंद आपण विकत घेतो.
1: आपलं शिक्षण काय झालंय?
0: माझं बी ए ग्रॅज्युएशन.
1: बरं, शेतीच करता काही अजून साईड बिझनेस?
0: नाही, शेतीच करतो.
1: आता मला सांग, शिक्षण घेऊन बऱ्याच वेळेस काही विद्यार्थी किंवा काही मुलं शेतीमध्ये काम करायचं म्हणलं तर कंटाळा करतात, पण शेतीकडे एक व्यवसाय उद्योग म्हणून जर बघितलं तर शेती परवडू शकते का?
0: शेतीकडे जर आपण उद्योग म्हणून बघितलं तर हमका शेती सर परवडू शकते. आणि मला शेतीमध्ये आवड असल्यामुळं मी तर कुठल्याही क्षेत्राचा विचार न करता प्रॉपर शेतीमध्येच करिअर करायचं ठरवलं.
1: भविष्यात काय प्रयोग करायचं ठरवलं तुम्ही?
0: भविष्यामध्ये असा अनुभव घेऊन आपल्या वातावरणाची मॅच होईल ते प्रयोग करू भविष्यामध्ये. सध्या तर आता कांदा बीज बातमधून चा प्रयोग चालू आहे.
1: आता ही तुमची मुलाखत ऐकून काही शेतकरी बांधव तरुण शेतकरी प्रेरित झाले असतील, त्यांना प्रेरणा मिळाली असेल, तर कांदा बीज उत्पादन त्यांनी करावं या संदर्भात तुम्ही त्यांना काय

0: प्रदर्शन कराल.
1: आवश्यक कांदा बीज उत्पादन करावं, परंतु कांदा बीज उत्पादन करत असताना त्याची प्रतवारी चांगली ठेवणे, आपल्या बीजाची क्वालिटी चांगली ठेवणे, कांद्याची क्वालिटी चांगली ठेवणे, ही मेंटेन करून समोरच्या व्यक्तीला हा विश्वास देणे इतकं म्हणजे आपण पात्र राहून ह्याच्यामध्ये उतरावं, नाही तर दुसऱ्याने केलं आपण करून ह्यात उतरलं तर तुमचं तोटा होणे शक्यता आहे.
0: निश्चित निश्चित. कुठलंही पीक घेत असताना त्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे, त्याचा अभ्यास खूप महत्वाचा आहे, आणि वेळच्या वेळेला त्याच्या फवारण्या असतील, लागवडीपासून पाणी असेल, आणि हातात पीक येईपर्यंत आपण त्याचं काळजीपूर्वक जर लहान बाळासारखं आपण त्याची काळजी घेतली तर निश्चित उत्पादन आपल्या हातात मिळू शकतं. मार्केटमध्ये त्याचाही आपल्याला थोडा अभ्यास पाहिजे, त्याचाही थोडा बहुत आपण अभ्यास करून जर मार्केटमध्ये उतरलो तर निश्चित शेतीमालाला किंवा कुठल्याही बीजाला उत्पादनामध्ये चांगला दर मिळू शकतो. मला सांगा शंकरराव शिंगारेजी, आता तुम्ही निश्चित कांदा बीज उत्पादनात घेतच आहात, परंतु काय तुमच्यासारख्या तरुण शेतकरी बांधवांना जर कांद्याचं बीज उत्पादनच घ्यावायचं असेल तर त्यांना तुम्ही सल्ला देऊ शकता का?
1: हो देऊ शकतो ना.
0: आपला मोबाईल सांगू शकता? मोबाईल नंबर
1: 94-23-58-98-78.
0: निश्चित शेतकरी बांधवांनो, जर आपल्याला कांदा बीज उत्पादनासंदर्भात जर काही मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित शंकर शिंगारे या तरुण शेतकऱ्याशी आपण संपर्क साधावा. त्यांचा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो, 94-23-58-98-78. निश्चित शंकर अनंतराव शिंगारे साहेब, तुम्ही खरं तर धाडस करून, लोक कांद्यामध्ये प्रत्येक वर्षी भाव नाही म्हणून ओरडत असतात, पण तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग आपल्या शेतीमध्ये कांदा बीज उत्पादनाचा करून कांदा लागवड न करता, पातीचं उत्पादन न घेता, बीजाचं उत्पादन सुरुवातीपासूनच करून निश्चितपणे अगदी चांगलं उत्पन्न घेत आहात. यशस्वी तुम्ही शेतकरी म्हणून निश्चित तुमची प्रेरणा इतर शेतकरी बांधव घेतील अशी आशा करूया. तुम्ही आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओत आलात, कांदा बीज उत्पादना संदर्भात खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू सर.
0: कांदा बीज उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर अनंतराव सिंगारे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. मंडळी, घरशिवार हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर ऐकत आहात.

0: फटाकडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते आशा भोसले आणि महेंद्र कपूर. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार होते बाळ पळसुले.
1: ऐसे वर्तन व्हावे गावी, गरजांची धाव कमी करावी, अनासक्ती वाढवावी प्रत्येकाने अनुक्रमे, प्रत्येकाने अनुक्रमे. काटकसरीचे करिता वर्तन, काटकसरीचे करिता वर्तन, अपार वाचेल गावी धन, त्याने गाव होईल नंदनवन सर्वतोपरी. इति श्री ग्राम गीता ग्रंथ.
0: मंडळी, आपल्या घर शिवार कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग सातवा.
2: श्रोतहो नमस्कार. संवाद हा आपल्या आजच्या मुलाखतीचा एक मुख्य विषय उत्तरादाखल आहे किंवा उपचारादाखल आहे. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद हा एक भाग झाला. कुटुंबाच्या बाहेर जी मंडळी असतात, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, यातला मित्र हा जो पार्ट आहे, मैत्रिणी हा जो घटक आहे, तो आपण निवडलेला असतो. तर हे आपण निवडलेले आहेत, हे नात्यांना आलेले नाहीत. हे आपल्या ताणतणाव वाढवण्यामध्ये किंवा त्याला व्यवस्थित मेंटेन करण्यामध्ये कसे उपयोगी सिद्ध होऊ शकतात, कसे कारणीभूत होऊ शकतात?
3: कोणतेही नातेसंबंध, स्त्री आणि पुरुषांचा नातेसंबंध, आई वडिलांचं आणि मुलांचं नातेसंबंध, कुठल्याही पालकांचं आणि मुलांचं नातेसंबंध, किंवा कुटुंबातल्या कुठल्याही ठिकाणचे, किंवा पुढचा नातेसंबंध म्हणजे फ्रेंडशिपचा, ही कॉन्स्टंट नसतात, कुठलीच स्थिर नसतात कुठल्याच गोष्टी. जसा जसा अनुभव येत जाईल तसं तसं ती इव्हॉल्व्ह होणारी, डेव्हलप होणारी, एक संवर्धन होणारी किंवा लोप पावणारी, संपून जाणारी अशी काहीतरी ती गोष्ट असते. त्याच्यामुळे त्याला त्याची ती स्वतःचं डायनॅमिक, ज्याला म्हणता येईल की सतत ती अशी एक रेझिलियंट, फ्लेक्झिबल अशी गोष्ट आहे. रेझिलियंट म्हणजे ॲडजस्ट करणारी, ॲकोमोडेटिव्ह, शिकत जाणारी प्रक्रिया. काहीतरी दोन्ही बाजूचे लोक त्याच्यात शिकत जातात. त्याच्यामुळे फ्रेंडशिप अशी नाही ठरवता येणार. मैत्री आहे कोणाची तर ती डे वनला जशी मैत्री होती तशी 10 वर्षांनंतर तशीच मैत्री असेल असं नसतं. तो मधला काही 5-10 वर्षांचा काळ गेलेला असतो. त्यातनं जे एकमेकांचे अनुभव आलेले असतात, त्याच्यावरनं जी मतमतांतरं झालेली असतात, त्याच्यावरती ते नातेसंबंध टिकणार का नाही, उपयोगी आहे का नाही, कुठेतरी तोडून टाकावं लागतं, कुठेतरी ते टिकवावं लागतं मुद्दामून. कधी पड खायची, कधी पुढाकार घ्यायचा, कधी 4 सल्ले द्यायचे, कधी सल्ला द्यायचा नाही, ह्या अनेक गोष्टी असतात, त्या शिकायच्या गोष्टी असतात. असं नाही ठरवता येणार की अमुक एक फ्रेंडशिप चांगली आहे, अमुक एक फ्रेंडशिप वाईट आहे, असं पहिल्या दिवशी नाही ठरवता येणार.
2: असं म्हणतात की जेव्हा ताण येईल तेव्हा मित्रामध्ये जाऊन बसा, मैत्रिणीमध्ये जाऊन बसा, भरपूर गप्पा मारा, ताण निवळतो.
3: त्यातला गप्पा मारा हा शब्द महत्त्वाचा आहे.
2: हा,
3: तो कोणाशी गप्पा मारा आणि कुठे गप्पा मारा हा भाग वेगळा आहे. हा इंडिव्हिज्युअलाइज असायला हवा. त्या त्या व्यक्तीने स्वतः डोळसपणे ते स्वीकारायला हवं. खूप वेळेला असं होतं की एक ताण, विशिष्ट ताण निर्माण झाला आहे, तो मला आई वडिलांपाशी बोलून मला नाही मोकळं वाटणार तर नाही बोलणार. पण असं वाटतं की नाही, तो 2 नंबरचा ताण आहे, तो मला आई वडिलांशी बोललं तर मला बरं वाटेल, हलकं वाटेल. आता ते ठरवणार कसं, ते काही ठरवता येत नसतं सुरुवातीला, त्याचे प्रयोग करावे लागतात. चुकून कधीतरी आई वडिलांपाशी नाही बोलायला पाहिजे ते बोललं जातं, कधी मित्रमंडळींमध्ये जे बोलायला नाही पाहिजे ते बोललं जातं, त्यातनं मग परत नवीन ताण तणाव निर्माण होतात, असं होत राहतं. ह्या गोष्टी आयुष्य म्हणल्यानंतर घडत राहणार. आपण ह्युमन बिईंग्ज आहोत, आपण काही मशीन्स नाही होत. त्याच्यामुळे ह्याचे प्रयोग होत होत त्यातनं शिकत जातो आपण. स्वतःचं ग्रूमिंग, स्वतःला तसं जोपासावं लागतं.
0: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग सातवा ऐकला. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया

0: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 13 ऑगस्ट 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज। मंडळी, उद्या 2 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्याचं कमाल तापमान असेल 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 20 अंश सेल्सिअस। उद्या आकाश अंशतः ढगाळ राहील। सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 90%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 72%। वाऱ्याचा तासी वेग 19 किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल। मंडळी, हा होता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 13 ऑगस्ट 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज।
1: ऐसे वर्तन व्हावे गावी, गरजांची धाव कमी करावी, अनासक्ती वाढवावी प्रत्येकाने अनुक्रमे। काटकसरीचे करिता वर्तन अपार वाचेल गावी धन, त्याने गाव होईल नंदनवन सर्वतोपरी। इति श्री ग्राम गीता ग्रंथ।
0: मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत। पुन्हा आपण भेटूया येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7:30 आपल्या घरशिवार याच कार्यक्रमात। तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार।

0: श्रोतेहो, आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ, 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 19 00। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर।

श्रोते हो एक निवेदन, श्रोते हो संस्कृती अविनाश लोंढे वय वर्ष 17 ही दिनांक 5 मार्च 2025 रोजी सकाळी 7 ते 12:30 या दरम्यान शिंगोली येथून पेपर देते असं सांगून निघून गेली आहे. वर्णन याप्रमाणे. नाव संस्कृती अविनाश लोंढे, वय वर्ष 17, व्यवसायिक शिक्षण, उंची 5 फूट, रंग सावळा, बांधा मध्यम, नाक बसके, केस लांब काळे, कपडे काळा टॉप आणि पांढरी पॅन्ट, पायात सँडेल, भाषा मराठी आणि हिंदी. तसेच या मुलीबाबत काही माहिती मिळाल्यास या पत्त्यावर संपर्क करावा. पोलीस स्टेशन आनंदनगर, जिल्हा धाराशिव. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-32-03. पोलीस तपासनिक अधिकारी 82-75-70-63-26. निवेदन संपलं.

0: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।
1: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया।
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे, रात्रीचे 8:05 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगित. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: सरकार खुद हाथ जोड़ करके स्पीकर को कह रहे हैं कि ऑपोजिशन पार्टी को डिस्कशन के लिए मनवाई है. मैं तो बहुत व्याकुल हो गया हूँ. डिस्कशन के लिए हम तुरंत डिस्कशन चाहते हैं. आज भी हमने बार बार ऑपोजिशन पार्टी को कहा कि आप अभी डिस्कशन शुरू कीजिए. होम मिनिस्टर अभी यहाँ बैठे हैं, अभी डिस्कशन कीजिए. हिम्मत है नहीं है.
0: दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचं संसदीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटलं आहे. समितीचा हा अहवाल आज संसदेत सादर झाला. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या साठवणीच्या खोलीमध्ये ही रोख रक्कम आढळून आली होती. या प्रकरणी पुरावे जपून ठेवण्यात आले नाहीत आणि नंतर या नोटा गहाळ झाल्या असंही अहवालात नमूद केलं आहे. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किळकोळ चलन फुगवट्याचा दर जुलै महिन्यात वाढून 4.5% झाला. त्याआधीच्या म्हणजे जून महिन्यात हा दर 4.38% होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलैमध्ये ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 4.84% राहिला, तर शहरी भागात 3.96% राहिला. अन्नपदार्थ, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, व्यक्तिगत वापराच्या वस्तू इत्यादींचे दर वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे. सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागदागिने, आलं, लसूण आणि कांदा यांचे दर वेगाने वाढले आहेत, तर मोटारी आणि जीप, बटाटे, भेंडी, वाटाणे आणि टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झाली नाही असं निरीक्षण आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती

ती जॉय माल्यबाक्षी यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशात कुठेही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं, त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक

0: खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये खासगी भांडवल उभारणीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भूमिकेबाबत जयपूर इथं आयोजित एका परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक विकासाची प्रमुख इंजिनं आहेत, मात्र भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, स्थिरता राखणं आणि दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा प्रदान करणं तितकंच महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल, पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारण्यात नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर स्वाक्षरी केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स क्षेत्रातल्या योगदानासाठी 2026 प्रतिष्ठित DRAC पदक जाहीर झालं आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असा हा सन्मान आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्सकडून हा पुरस्कार दिला जातो. धर यांच्याशिवाय यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायलचे हॅम सोमपोलिन्स्की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनचे माजी अध्यक्ष झू रोंगझी यांचं आज बीजिंगमध्ये निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1998 ते 2003 या काळात त्यांनी चीनचं अध्यक्षपद भूषवलं. सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून 90च्या दशकात चीनच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. आज आवश्यक शर्तींची पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता स्थगित केली. यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या महासंघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत 3रा दिवशी भारतीय तलवारबाजांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी पाच पदकं पटकावली. त्यामुळे भारताची एकूण पदकं संख्या 29 पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशोबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. तत्पूर्वी ऐकूया.
2: अई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रुतीहू प्रसारित करत आहोत.

रामकृष्ण भजनी मंडळ गावसूद जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. गायक आहेत किरण सत्यवान तेरकर आणि दादा भीमा पेठे. सहगायक सतीश बाबासाहेब भोसले आणि भुजंग जगन्नाथ भोसले. संगीत साथ तबला रमेश देवीदास पेठे आणि हार्मोनियम दादा भीमा पेठे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत हिंदी पत्रगीत.
1: मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोत्याहो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात पहिलं पत्र आहे पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील साबळे यांचं. यांच्यासोबत आहेत राजदीप, राजेश, राशी, शीतल गुंडीवाडी इथून, निजाम शेख आणि वरुण साबळे. यांना ऐकायचं आहे बेताब या चित्रपटातील लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे सदाबहार गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया आग ही आग या चित्रपटासाठी मेघना शैलेंद्र सिंग आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं अंजन यांचं गीत. संगीत आहे बप्पी लहिरी यांचं आणि या गीतासाठी पसंती पाठवली आहे मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी यांनी. यांच्यासोबत आहेत सायरा बानो, दस्तगीर, फैज नबी, शाकेर, इस्लामबी, बाबा, करिश्मा, सिमरन, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला बी शेख, गदर आणि निलोफर. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं आग ही आग या चित्रपटातील अंजन यांचं गीत.

आपण ऐकलत नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं इलाका या चित्रपटातील समीर यांचं गीत, स्वर होता मोहम्मद अजीज आणि आशा भोसले यांचा. आणि या गीतासाठी पसंती कळवली होती शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, वल्लभ कुलते, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे, मुक्काम पोस्ट पिंपरी बौद्धनगर पुणे 17 येथून स्मिता मोहन मसुरे यांचं. यांच्यासोबत आहेत मोहन अरुण मसुरे आणि संदीप मोहन मसुरे यांना ऐकायचं आहे. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट आहे आया सावन झुमके.

श्रोतेहो, आपण ऐकलत बॉबी या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत, लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते होते वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे. आपण ऐकताय हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांना ऐकायचं आहे. मैने प्यार किया या चित्रपटातील लता मंगेशकर आणि एस पी सुब्रमण्यम यांनी गायलेलं असद भोपाली यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी.

श्रोते हो, आपण ऐकलत तुम्हारे लिए या चित्रपटातील नक्ष लायलापुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत दिलं होतं जयदेव यांनी, आणि या गीतासाठी पसंती कळवली होती. गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादा शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. हिंदी पत्रेगीत या कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव यांचं. यांच्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई, साक्षीताई, संचिता, प्रथमेश देशमुख, स्वामी देशमुख, प्रणाली देशमुख मातोळा आणि कुमारी सानवी देशमुख यांना ऐकायचं आहे जुली या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. स्वर आहे किशोर कुमार यांचा आणि संगीतबद्ध केलं आहे राजेश रोशन यांनी. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे सदाबहार गीत.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत जुली या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी.

0: श्रोते हो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात आज आपण बेताब, आग ही आग, इलाका, आया सावन झुमके, बॉबी, मैंने प्यार किया, तुम्हारे लिए आणि जुली या चित्रपटातील काही गीतं ऐकलीत. या गीताबरोबरच हिंदी पत्रगीत या कार्यक्रमातून मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.